आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा पाहूया.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 10 जुलै, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरुस जावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. राम ठेवील जी स्थिती, त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती, त्या नाव खरी विरक्ती. रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती, या नाव विवेकाची प्राप्ती. वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार, चित्ती चिंतावा रघुवीर. जेव्हा वृत्ती होते विषयाकार, तेथे न राहे सारा सार विचार. वृत्ती राही अभिमानाला धरून, तेथे न राही कधी अनुसंधान. जे जे पाहावे ते ते रामच होई जे, ऐसी ठेवावी वृत्ती. रघुनंदन आणावा चित्ती, काळोख अत्यंत मातला. घालवा वयास उपाय दुजान सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण. तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती, उपाधी रहित बनते वृत्ती. वृत्ती असावी शुद्ध, संत सज्जनांना प्रमाण. त्याने संतुष्ट होईल नारायण. जग स्वार्थ मूलक खरे, हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे. वृत्ती अलग करावी सर्वाहून, आलेली उर्मी करावी सहन. सर्व करता जाणून रघुनंदन, निःसंशय करावी वृत्ती आपण. सद्गुरु सजावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. जे सुखाचे आहे धाम, शुद्ध ज्याचे अंतःकरण, शुद्ध ज्याचे आचरण. परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती, त्याच्याहून दूर न राहे रघुपती. सर्व काही करावे आपण, पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण. नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुषोत्तम. देहाचे चलन ज्याचे सत्तेने, त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने. वासना नामापायी जडली, धन्य धन्य सज्जनी मानिली. पाणी माती एक झाले, वेगळे नाही करता आले. निवळी घालावी पाण्यात, पाणी स्वच्छ होते जाणा. तैसा विषयात राहुनी जगती, नामाची ठेवावी संगती. विषयाचे विष शोषून घेई, ऐसी आहे नामाची प्रचिती. शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात. परा पश्यंती वैखरी वाणी, याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी. नामापरती उठेल वृत्ती, तेथे सावध असावे तुम्ही. जो नामात राहिला दंग, त्याने लुटला राम रंग. राम नाम बोलावे वाचा, काळ न येऊ द्यावा काळजीचा. नामा विण राम, जैसे पाकळ्या वीण फूल जाण. नाम ज्याने घेतले सर्व काळ, जिंकला त्याने एक अंतकाळ. भगवंत ठेवील त्यात हित मानावे, अखंड नामस्मरण घ्यावे. नामात स्वतःचा विसर, हेच देईल रघुवीर. भगवंताची प्राप्ती, संतांची संगती, नामाचे प्रेम, हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

निरूपणकार पद्मकर देशपांडे भाग 191 दशक 14 समास 6 चातुर्य लक्षण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। लोकांनी आपली स्तुती करावी किंवा आपली निंदा करावी, आपल्या विरुद्ध जावं, काहीही असलं तरी आपलं आपल्याला समाधान मिळेल असं करावं। समाधानाने समाधान वाढतं, मैत्रीने मैत्री जुळली जाते, चांगुलपणा क्षणभरामध्ये नाहीसा होतो। अरे कारे असे शब्द लोकांमध्ये ऐकायला मिळतात आणि त्याच्यामुळे आपलं निकामीपण समजतं। चातुर्यामुळे मन सुशृंगारलं जातं, वस्त्रामुळे शरीर शृंगारलं जातं। दोन्हीमध्ये थोर कोणता आहे पहा बरं। बाहेरचा आकार शृंगारला त्यामुळे लोकांच्या हाताला काय लागलं, पण चातुर्यामुळे अनेकांचं नाना प्रकारे लक्षण केलं। चांगलं खावं, चांगलं जेवावं, चांगलं वस्त्र नेसावं, सगळ्यांनी चांगलं म्हणावं अशी लोकांची वासना किंवा इच्छा असते। पण लोकांसाठी तन्मनाने जिजावं, त्यांच्याकडून चांगलं असं म्हणवून घ्यावं असं करण्यासाठी तुम्हाला त्रास घ्यावा लागेल। लोकांचं काम अडलेलं असलं तर ते काम सहजपणे होईल अशा प्रकारे वागायला लागतं। म्हणून दुसऱ्यांना सुखी करावं, त्या सुखामुळे आपण सुखी व्हावं। दुसऱ्याला कष्ट दिले तर आपल्यालाही कष्ट होतील हे स्पष्ट आहे। प्राणीमात्रांनी हे ओळखलं पाहिजे। हे समजून जे वर्तन करतात तेच भाग्य पुरुष आहेत। याच्यापेक्षा वेगळे राहिलेले असतील ते करंटे पुरुष। जितका व्याप तितकं वैभवासारखं वर्तन हे समजलं पाहिजे। त्याचा उपाय स्पष्टच आहे। आळसामुळे कार्यभाग नाचतो, विचार केल्याने होतो। जे स्पष्ट दिसतं त्याला समजत नाही, त्याला शहाणं कसं म्हणायचं। मैत्री करता कृती केली जाते, मदत केली जाते। वैर धरले तर मृत्यू ओढवतो। हे बोललेलं सत्य की असत्य ओळखा। आपल्याला शहाणं न करणं, आपलं हित न समजणं, लोकांमध्ये मैत्री न राखणं, वैर करणं अशा प्रकारचं ज्ञान असलेले लोक आहेत त्याला अज्ञानी म्हणावं। त्यांच्यापाशी समाधान कोणाला मिळेल। आपण एकटे असतो सृष्टीमध्ये, सर्वांशी भांडत राहिलं तर अनेक लोकांमध्ये एकट्याला यश कसं मिळेल। अनेकांच्या मुखातून आपले गुण गायले जावेत, अनेकांच्या मनामध्ये आपलं नाव कोरलं जावं। उत्तम गुणांनी सगळ्या जगामध्ये प्राणीमात्राला सुख द्यावं, लोकांना शहाणं करावं, पतित असतील त्यांना पावन करावं, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावं असा उपदेश समर्थ करीत आहेत। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास षष्ठ समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 14 युगधर्म निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। नाना वेश नाना आश्रम या सर्वांचं मूळ गृहस्थाश्रम आहे। तिथे त्रैलोक्यातील सगळेजण विश्राम करतात। देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वीतरागी पितर अतिथी अभ्यागत हे ग्रहस्थाच्या घरच्या अन्नाचे अधिकारी असतात। ग्रहस्थाला अन्नदान हा मुख्य धर्म होय। ग्रहस्थाश्रमी निर्माण झाले, त्यांनी आपापले कार्य केले, मात्र सर्वांना ग्रहस्थाच्या घरी आश्रय मिळाल्याने ग्रहस्थ धर्माला कीर्ती प्राप्त झाली। त्यामुळे सर्वांमध्ये ग्रहस्थाश्रम हा उत्तम आहे। परंतु तिथे स्वधर्म आणि भूतदया असायला हवी। गृहस्थ धर्माच्या अंतर्गत अध्ययन अध्यापन यजन याजन दान आणि प्रतिग्रह ही 6 कर्म चालतात। वेदोक्त क्रिया आचरण केली जाते। सर्व प्राणीमात्रांशी मधुर शब्दांनी बोललं जातं। अशा प्रकारे शास्त्रोक्त अलौकिक भक्तिमार्गाचं आचरण म्हणजे हा गृहस्थाश्रम। पुरस्चरण केलं असता शरीराला क्लेश होतात, कठोर व्रत केला असता सायास होतात। जगदीशापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही। काया वाचा जीव प्राण भगवंतासाठी कष्ट व्हावे अशा प्रकारचं मनाने घेतलं ते भजन मार्गी असतात। अशा प्रकारचा भगवंताचा भक्त असतो तो मनातून विरक्त झालेला असतो। संसार सोडून देवासाठी काम करत असल्याने तो मुक्त झालेला असतो। अंतर्मनापासून वैराग्य असेल तेच महाभाग्य जाणावं। आसक्तीसारखं अभागीपण दुसरं नाही। राजे राज्य सोडून गेले, भगवंतासाठी हिंडले, कीर्तुरूपाने भूमंडळावर पावन झाले असं वर्णन समर्थ करीत आहेत। पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिके.

सुजन हो, कुळाच्या श्रेष्ठत्वामुळे देखील भक्तांमध्ये भेद पडत नाहीत. व्यवहारामध्ये कुळाला महत्व दिलं जातं. सकुलीन अकुलीन असे भेद पाडले जातात. प्रत्येक कुळाची काही विशिष्ट सदाचार परंपरा असते. काही आचार विशेष अंगी बांधलेले असतात. एखाद्या कुळामध्ये शौर्य, एखाद्यात दातृत्व, एखाद्या कुळात विद्वत्ता, सदाचार असे कुलविशेष मानले जातात. या कुलविशेषामुळे लौकिक व्यवहारामध्ये भेद पाडले जातात. पण भक्तांमध्ये कुलविशेषानं भेद पडत नाहीत. अहो, कुळाचा संबंध जन्माशी आणि जन्माचा संबंध या स्थूल देहाशी असतो. भक्त या देहाशी तादात्म्य ठेवत नाही तर जाती कुळाशी त्याचं तादात्म्य कसा राहील बरं? तसंच परमात्मा देखील भक्ताच्या जाती कुळाकडे पाहून त्यावर कृपा करीत नाही. परमेश्वर केवळ भक्ती प्रेम पाहणारा आहे. नका विचारू देव कसा, देव असे हो भाव जसा. या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाजवळ काढलेले उद्गार लक्षात घेण्याजोगे आहेत. अगा कुळाची या चौकटपणा न लगा, अभिजात्य धनीच लागा, व्युत्पत्तीचा वाहुगा सोसगा व्हावा, का रूप वयसा माझा

सुजन हो, कुळ शब्दाचा अर्थ पाहायला गेलं तर कौलियते इति कुलम, कु म्हणजे पृथ्वी, तिच्यात शेवटी जे लीन होऊन जात ते कुल असा होतो. आज भावेतो कोणतं तरी कुळ लीन झाल्याशिवाय राहिलं आहे काय, ज्याच्यापासून सर्व कुळांचा उगम झाला. आणि ज्याच्या ठिकाणी कुळ लीन होतात त्या परमात्म्याच्या ठिकाणी भक्त प्रेम ठेवतो, म्हणून त्याची दृष्टी कुळावर जात नाही, तो कुळाचा विचारही करत नाही. त्याचप्रमाणे कुळाभिमान घेतला की कुळधर्म, कुलदेवता, कुलाचार सांभाळणं इत्यादी उपाधी मागे लागतात, मग त्याचा अभिमान निर्माण होतो. आमच्या कुळात हे चालत नाही, आमच्या कुळात ते चालत नाही. हा वृथा अभिमान भगवत भक्तीमध्ये प्रतिबंधक होतो, म्हणजे अडथळा ठरतो. अहो, खरा भक्त आपली कुलदेवता, कुलधर्म, कुलाचार सगळं एकमेव भगवानच आहे असं समजतो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. आकाशात न पडलेलं पाणी ज्याप्रमाणे ओहोळाच्या ओढ्याच्या माध्यमातून नदीला मिळतं आणि ही नदी शेवटी सागराला मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही कुलदेवाला, कुलदेवीला नमस्कार केला तरी तो शेवटी केशवापर्यंत पोहोचतो, माधवापर्यंत पोहोचतो. म्हणून त्याच्या भक्तीमध्ये कुळानं, कुळधर्मानं वा कुळदेवतेनं भेद पडत नाही. त्याचप्रमाणे धन देखील व्यवहारामध्ये भेद उत्पन्न करणार आहे. अहो, संसारामध्ये तर धनवंतांनाच मान मिळत असतो. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे. बहुतेक माणसं अर्थ काम परायणच असलेली दिसून येतात, परंतु धन सगळ्यांनाच प्राप्त होतं असं नाही. कारण धन हे अदृष्टाधीन आहे, प्रारब्धाची जोडे धन, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. धन प्राप्तीचं अदृष्ट सगळ्यांना अनुकूल असतच असं नाही. यदा कदाचित अदृष्टवशात धन प्राप्त झालं तरी ते अत्यंत अनर्थावह आहे. धन शब्दाचा धम धैर्य नाशयती इति धनम असा अर्थ होतो, म्हणजे पारमार्थिक धैर्याचा नाश करणार म्हणून धन असं म्हणतात. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, जो धनमानी आणि स्त्री जितू त्यासी विमुख होत हृदयस्थू. हृदयस्थू म्हणजे नारायण, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन

सुजन हो, लौकिक व्यवहारामध्ये धनाला महत्व आहे, धार्मिक व्यवहारात देखील धनाला महत्व आहे, कारण धनानच यज्ञ याग दान इत्यादी घडतात सामान्यांच्या दृष्टीनं। त्यामुळे धनवान आणि धनहीन यांच्यामध्ये भेद पडतो, पण भक्तांच्या दृष्टीनं धनालाच महत्व नसल्यामुळं धन असलं काय किंवा नसलं काय त्यांच्या दृष्टीनं ते सारखंच आहे। आम्हा घरी धन शब्दांची इतरच नाही असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे। भगवत भक्तीच्या आनंदापुढं क्षुद्र आणि विकारी अनर्थ मूल धनाचं काय मूल्य आहे हो? द्रव्य जीवाहून आवणे या जना आमासी वमनाहून नीच, असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे। भले लोकांना जीवापेक्षा देखील द्रव्य म्हणजे धन प्रिय असत, पण आम्हाला मात्र हे धन ओकारीपेक्षाही वाईट आहे। धन हे साधन आहे आणि भोग हे त्या धनाचं साध्य आहे, परंतु भक्तांची ऐहिक पारत्रिक भोगाविषयी पूर्ण अनित्य आणि दुःख बुद्धी असल्यानं त्याच्या जीवनात धनाला स्थान नसतं। अहो भक्त श्रेष्ठ, गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलं आहे,

अहो शरीराची लाज राखण्याकरता तीन तुकडे जोडून केलेली लंगोटी आणि खायला मीठ देखील नाही अशी कोणत्या तरी झाडपाल्याची भाजी अशी आमची सांसारिक स्थिती असताना देखील जर आमच्या हृदयामध्ये रघुवर प्रभू रामचंद्र

सुजन हो यानंतर या 72व्या सूत्रामध्ये क्रिया आदी हे पद आलेलं आहे, त्याचा विचार आपण करूया। मनुष्याच्या जीवनामध्ये क्रियेला महत्वाचं स्थान आहे। जो पावे तो देह आहे, तो पावे तो क्रिया असणार। देहधारी जो ज्याचे विहित नित्य कर्म, शरीरधारी पुरुषाकडून सगळ्या कर्मांचा त्याग होणं शक्य नाही असं गीतेमध्ये देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। क्रियेमध्ये दोन भेद, साधारण आणि असाधारण। देहेंद्रिय निर्वाहाकरता सर्वांकडून होणाऱ्या क्रिया या साधारण म्हटल्या जातात, त्या विशेष भेद पाडणाऱ्या नसतात, त्या भक्त अभक्तांच्या समानच असतात। असाधारण क्रिया ज्यांना देह निर्वाहापेक्षा ऐहिक अथवा पारत्रिक असं अधिक फल प्राप्त होणं शक्य असतं, त्या भेद निर्माण करणाऱ्या असतात। उदाहरणार्थ ब्राह्मण यज्ञयागादी तप अनुष्ठानादी करीत असेल तर त्याला विशेष महत्व प्राप्त होतं। क्षत्रिय युद्धात निष्णात असेल, दातृत्व धर्माने युक्त असेल, राजा असून देखील राजधर्माचं योग्य पालन करत असेल तर तो श्रेष्ठ राजा समजला जातो। वैश्य कृषी गोरक्ष वाणिज्यादी विशेष कर्मामध्ये निष्णात असेल तर त्याला महत्व आहे। किंवा एखाद्या कलेमध्ये म्हणजे चित्रकला, गायनकला, वादनकला, नृत्यकला, वास्तुनिर्माण कला इत्यादीमध्ये निष्णात असेल तर त्याला विशेष क्रियावान असं समजलं जातं। तात्पर्य ती क्रिया मानवामध्ये भेद निर्माण करते, म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ भाव उत्पन्न करत असते। आपल्या या विशेष क्रियांच्या द्वारा एखादा स्वर्ग मिळवू शकेल तर एखादा राज्य मिळविल। तसंच काही क्रिया ऐहिक धन मान ऐश्वर कीर्ती मिळवून देऊ शकतील। असा पुरुष आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठही समजत असतो। यातूनच अहंकार, दर्प, दंभ, कामक्रोध, लोभादी अनेक विकारांचा उद्भव होतो। असा विशेष क्रियावान पुरुष इतरांना आपल्या पुढे तुच्छ समजत असतो। अहो, पुराणांमधून अशाच लोकांनी ऋषी मुनींचा साधू संतांचा अपमान केलेली अनेक उदाहरणं आढळतील। कुबेरपुत्रांनी नारद ऋषींचा, इंद्रानं दुर्वास ऋषींचा अपमान केला आहे अशा कथा श्रीमद भागवतामध्ये आहेत। म्हणजे क्रियेत भेद पडल्यानं माणसात भेद पडतो। संसारामध्ये तर व्यक्ती व्यक्तिगत क्रियेमध्ये भेद पडत असलेला आपल्याला दिसतो। त्याची कारणही अनेक आहेत, गुण, संस्कार, पूर्वकर्म, संगती इत्यादी इत्यादी। परंतु सूत्रकार देवर्षी नारद म्हणतात, भक्तांमध्ये क्रियाधिकांमुळे भेद पडत नाही। म्हणजे त्यानं अमुक कर्म केलं तरच तो श्रेष्ठ, नसता कनिष्ठ असा भेद मानला जात नाही। केवळ त्याच्या ठिकाणी अनन्य भक्ती असली म्हणजे त्यात सर्व धर्म कर्मांचा अंतर्भाव होतो। भगवान श्री कृष्ण म्हणतात, अभिजेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो हि सह। असं श्रीमद भगवद गीता 9वा अध्याय त्यातल्या 3व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा, पूर्वी तो अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच योग्य मानला पाहिजे, कारण त्याचा योग्य निश्चय झाला आहे। उदाहरणार्थ वाल्या कोळ्याचा वाल्मिकी मुनी झाले।

0: हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीने आणि कृपाशीर्वादाने सालंकृत आहे।
1: नारदा मुनिवरा
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शुक्रवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आम्ही प्रसारित करणार आहोत दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 प्रसारित होईल इतमी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 8:00 या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करते श्रद्धा कराळे. 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम यात किया दिलने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी. 2:00 आम्ही प्रसारित करणार आहोत

0: कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादरकर्ते नाना खैरनार. दुपारी 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या मोहना कारखानीस. सायंकाळी 4 वाजता आपण आस्वाद घेऊ शकणार आहात रूपक तालातील गीतमाला ह्या कार्यक्रमाचा,
1: सादरकर्त्या अनघा निमगावकर.
0: तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 10 जुलै. 1800 कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना झाली होती. 1890 वायोमिंग अमेरिकेचे 44वे राज्य बनले. 1925 टास या सोव्हिएत युनियन वृत्तसंस्थेची स्थापना झाली होती. 1962 सॅटेलाईट टेलिव्हिजनचे जगातील पहिले प्रक्षेपण याच दिवशी करण्यात आले होते. 1992 संपूर्ण स्वदेशी उपग्रह इन्सॅट 2A फ्रेंच गयानाच्या कौरव येथून प्रक्षेपित करण्यात आला होता. 2000 नायजेरियाच्या फुटलेल्या तेलाच्या पाईपलाईनचा स्फोट झाला. गळती होणारे तेल गोळा करण्याचा प्रयत्न करत असलेल्या 250 लोकांचा मृत्यू झाला होता. 1949 भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सुनील गावस्कर यांचा जन्म. 1959 हेनरी दुसरा फ्रान्सचे राजा यांचे निधन. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आत्ता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोडधंदा अत्यंत आवश्यक आहे हे आज वेगळं सांगण्याची गरज राहिली नाही. शेळीपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय जो शेतीला जोडधंदा म्हणून आज आपण करू शकतो. त्यामधील शेळी, करडं व बोकडं यांचा आहार कसा असला पाहिजे याची पायाभूत माहिती आज आपण घेणार आहोत. वाढणाऱ्या शेळीला तिच्या वजनाच्या 4% शुष्क चाऱ्याची गरज असते. शेळ्यांना प्रतिदिन 3 ते 4 किलो हिरवा चारा, 1/2 किलो वाळलेला चारा, 200 ग्रॅम खुराक इत्यादी आवश्यक असतं. शेळ्याच्या आहारामध्ये जीवनसत्व खनिजाचा समावेश असणं फार गरजेचं आहे. ज्वारी, मका, लसूण घास, दशरथ, बरसीम, सुबाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, करंज, पाला इत्यादी या शेळीच्या आहार म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. शेळ्या माजावर येण्याच्या वेळेस व गर्भधारणेच्या अगोदर 6 ते 8 आठवड्याच्या काळात खाद्याचे व खुराकाचे प्रमाण वाढवलं पाहिजे. या काळात वैरणीबरोबर 400 ते 500 ग्रॅम आंबवनसुद्धा दिलं पाहिजे. शेळ्या विण्यापूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर शेळ्यांना थोडा गव्हाचा कोंडा द्यावा. दूध देणाऱ्या शेळ्यांना व्याल्यानंतर 3 ते 4 दिवस गव्हाचा कोंडा अमोन म्हणून द्यावा. प्रति लिटर

0: त्याच्या व्यतिरिक्त 800 ग्रॅम अतिरिक्त खुराक द्यायला पाहिजे. तर शेळी, करडा आणि बोकडं यांना कसा आहार दिला पाहिजे याची ही पायाभूत मूलभूत संकल्पना किंवा माहिती म्हणता येईल. या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखा जी आहे त्याचे कार्यक्रम सहाय्यक यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
6: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
7: बजेटचं काय?
6: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
7: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या,
8: अटी व शर्ती लागू।
9: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते होरे गल्लू या विषयावर। होरे गल्लू शब्द ऐकून आश्चर्य वाटलं ना? अहो, साहजिकच आहे, हा कानडी शब्द आहे। प्रसिद्ध लेखिका सुधामूर्ती यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे ओल्ड मॅन अँड हिज गॉड। त्या पुस्तकातली एक कथा आहे होरे गल्लू नावाची। होरे गल्लू याचा शब्दशः अर्थ होतो एक पसरट दगड जो वजन पेलू शकतो। कानडी भाषेत होरे म्हणजे ओझे आणि कल्लू म्हणजे दगड। या दोन शब्दांचं संधी होताना होरे अधिक कल्लू म्हणजे होरे गल्लू असा शब्द तयार होतो। संधी होताना कचा ग होतो। होरे गल्लू म्हणजे 3 दगडांनी मिळून तयार झालेला एक बाक, किंवा ज्याला आपण बेंच असं म्हणतो। 2 उभे दगड आणि त्यावर ठेवलेला एक आडवा दगड असं मिळून होरे गल्लू तयार होतो। पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी साधनं नव्हती, बराचसा प्रवास हा पायीच व्हायचा। अशा वेळी डोक्यावर असलेलं ओझ वाटसरू या होरे गल्लूवर ठेवत त्यावर बसत सुद्धा, त्यावर बसून काही काळ विश्रांती घ्यायचे आणि मग पुढच्या प्रवासाला रवाना व्हायचे। होरे गल्लू या शब्दाचा अर्थ आपल्या सोयीसाठी या ठिकाणी आपण दगडाचा पार किंवा बसायचा कट्टा असा घेऊया। होरे गल्लू या शब्दाचा प्रतीकात्मक अर्थ म्हणजे रडण्यासाठी असलेला आधाराचा खांदा असाही घेता येईल। म्हणजे असं ठिकाण की जिथं बसून आपली सुखदुःख एखाद्या व्यक्तीला सांगता येतील आणि आपलं दुःख हलकं होतं। कर्नाटकातल्या एका छोट्याशा खेडेगावात सुधामूर्तींचे आजोबा राहत होते। ते निवृत्त शिक्षक होते। त्या गावात एक विशाल असं वटवृक्ष होता. त्याची गर्द सावली तिथं पडत होती. त्या झाडाखाली बसण्याचा हा दगड म्हणजे होरेगल्लू ठेवलेला होता. जवळच थंड पाण्यानं भरलेला एक रांजण ठेवलेला होता. येणारे जाणारे वाटसरू, शेतात काम करणारी कष्टकरी माणसं, प्रवासी इत्यादींचं विश्रांती घेण्याचं हे ठिकाण होतं. दुपारच्या वेळी उन्हात चालून थकलेली माणसं या ठिकाणी येऊन बसायची. आपल्याजवळ असलेली ओजी इथं काढून ठेवायची, काही काळ आरामात बसायची. लेखिकेचे म्हणजे सुधामूर्तींचे आजोबा तिथं बऱ्याच वेळा बसलेले असायचे. ते येणाऱ्या जाणाऱ्यांची गप्पा गोष्टी करायचे. ती माणसं काही काळ विश्रांती झाली की निघण्याची तयारी करीत. तिथं असलेल्या गार पाण्याच्या रांजणातलं पाणी पिऊन आपली तहान भागवत, चेहऱ्यावर थोडं पाणी मारत आणि पुनश्च आपापली ओजी उचलून चालू लागत. मग त्यांना आपली पुढील वाटचाल करणं सोपं होई. आनंदानं ते पुढील मार्गक्रमण करत. लेखिकेला मग आपली मैत्रीण रत्ना आठवते. ती कुठल्या तरी ऑफिसमध्ये हेड क्लार्क होती. त्यांच्या ऑफिसची मधली सुटी झाली की ती जेवणासाठी एका खोलीत जायची. तिथं तिच्यासोबत रोज कोणी ना कोणीतरी गप्पा मारायला असायचंच. जेवण झालं की पुन्हा ते सगळे आपापल्या कामासाठी निघून जायचे. लेखिकेला असा प्रश्न पडतो की तिचे आजोबा किंवा ती मैत्रीण रत्ना त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांशी रोज काय बरं बोलत असतील. लेखिकेनं आजोबांच्या लोकांबरोबर होणाऱ्या गप्पा ऐकल्या होत्या. लोक त्यांना आपली दुःख समस्या सांगत, रत्नालाही लोक त्यांच्या समस्या सांगत होते. या सगळ्या लोकांच्या समस्यांवर, दुःखांवर त्यांच्याकडे काही उपाय होता का? नाही. लेखिकेचे आजोबा काय किंवा रत्ना काय, ही साधी माणसं होती. ते फक्त सहानुभूतीपूर्वक समस्या, दुःख ऐकून घेत असत. पण तेवढ्यानंही त्या लोकांना बरं वाटे. माणसाच्या मनात दुःख, त्याला त्रस्त करणाऱ्या गोष्टी, काही भावना या वर्षानुवर्ष साठून राहिलेल्या असतात. त्याला त्या व्यक्त करायची संधी मिळत नाही. शिवाय महत्त्वाची गोष्ट अशी की समोरची व्यक्ती विश्वासपात्र असल्याशिवाय अशा गोष्टी कोणाजवळ बोलताही येत नाहीत. लेखिकेचे आजोबा किंवा रत्ना यांनी त्या लोकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांना माहीत होतं की आपण या ठिकाणी निर्धास्तपणे बोलू शकतो. आपण सांगितलेली गोष्ट उघड होणार नाही म्हणून ते आपलं मन मोकळं करायचे. आणि जेव्हा त्यांच्या मनातलं दुःख सल बाहेर पडत असे तेव्हा त्यांना बरं वाटायचं. प्रेशर कुकरमध्ये कोंडलेल्या वाफेला जसा आउटलेट हवा असतो तो शिट्टीच्या रूपानं मिळतो आणि ही वाफ बाहेर पडते. तसंच माणसाच्या मनातील भावभावना, दुःख यांनासुद्धा आउटलेट हवा असतो. तो मिळाला की बरं वाटतं. भावनांचा कोंडमारा होणं ही काही चांगली गोष्ट नाही. लेखिकेचे आजोबा किंवा रत्ना हे एक प्रकारे नकळत फार मोठी समाजसेवा करत होते असं म्हणता येईल. ते काही मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशक नव्हते, पण तरीही फार मोलाचं काम ते नकळत करत होते. आपल्यालाही असं वाटतं ना की आपलं मन कोणाजवळ तरी मोकळं करावं, पण कोणाजवळ करणार? ज्याच्याजवळ मन मोकळं करता येईल अशी माणसं मिळणं ही भाग्याची गोष्ट. पण आपण जर डोळे उघडून आपल्या आजूबाजूला पाहिलं तर फक्त माणसांच्या रूपातच नाही तर निसर्ग वा अन्य कोणत्याही रूपात असे होरेगल्लू आपल्याला भेटू शकतात. मंडळी, होरेगल्लू हे प्रतीक आहे जिथं आपण काही काळ विसावा घेऊ शकतो, आपल्या दुःखांची समस्यांची ओझी थोडा वेळ का होईना पण बाजूला काढून ठेवू शकतो आणि मग थोडंसं ताजतवानं होऊन पुन्हा मार्गस्थ होऊ शकतो. पण होतं काय की आपल्या समस्यांची दुःखांची ही ओझी आपण सतत जवळ बाळगत असतो, ती खाली ठेवायला आपण शिकतच नाही. मंडळी, ही ओझी दिसत नाहीत, अदृश्य असतात, पण त्या भारानं माणूस मोडून जातो. म्हणूनच ती काढून ठेवता आली पाहिजेत. त्यासाठीच तर असे होरेगल्लू असतात, फक्त त्यांचा शोध घेतला पाहिजे. तुम्हाला नेहमीच्या परिचयातलं एक उदाहरण सांगतो. पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी आपण सगळ्यांनी पाहिला आहे. वर्षभरातल्या दुःखांनी समस्यांनी तो त्रस्त असतो, पण तरीही वारीला जातो. उन्हातानात पावसात चालत जातो, पण येताना तो कमालीचा आनंदी असतो. कारण काय माहिती आहे? कारण त्यानं आपलं दुःख त्या विठू माऊलीला सांगितलं असतं. तो मोकळा झालेला असतो, त्याच्या दुःखाला आउटलेट मिळालेला असतो. मंडळी, व्यवहारात सुद्धा अशी खूप माणसं असतात की जी इतरांचं दुःख ऐकून घेतात, त्यांच्या आनंदासाठी स्वतः झिजतात, वेळ देतात, प्रसंगी आर्थिक बळही देतात. म्हणून तर अशा माणसांकडं आपल्याला जावंसं वाटतं. ती सगळ्यांनाच प्रिय असतात. पैशानंच मदत केली पाहिजे असंही काही नाही, फक्त प्रेम आणि सहानुभूतीसुद्धा खूप प्रेरणा आणि बळ देते समोरच्या व्यक्तीला. अशी माणसं असतात जीवनातील विसाव्याचे ठिकाण. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर होरेगल्लू. मंडळी, आपल्यालाही होता येईल का असं होरेगल्लू होण्यासाठी? नक्कीच आपण प्रयत्न करूया. आणि मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. घर एक मंदिर या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात गीता दत्त, लता मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं बनफूल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आखरी कसम या चित्रपटामधलं गीत. संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि हेमलता यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आवडा ब्रिज या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. मोहम्मद रफी यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांच्या या गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. चित्रपट गीत गाता चल.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
2: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक.
3: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यांच्या स्वरामध्ये केदार शर्मा यांची गीतरचना, संगीतकार रोशन आणि चित्रपट बावरे नयन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात गंगा तेरे देश में या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया जानवर या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोपाल कृष्ण या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गीतकार रवींद्र जैन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं गीत नीरज यांचं मन्नाडे यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: यानंतर सगळ्यात आपण ऐकणार आहोत गुलामी या चित्रपटामधलं. गुलामी हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झालेला आणि या गीतामध्ये गुलजार यांच्या अप्रतिम अशा रचना आपल्याला ऐकायला मिळतात. या गीताला संगीत दिलेलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. याच चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत गुलजार यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत विठ्ठलभाई पटेल यांचं. बॉबी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूयात मंदाडे, शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं आतिश या चित्रपटामधलं गीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी, आशा भोसले आणि हेमलता यांच्या स्वरात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी. हे गीत आहे दो कलिया या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527 85 55 82.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

दिवस आज चांगला भांगला ग भांगला रंगूबाई गंगूबाई हात जरा तालू द्या हात जरा तालू द्या बिल्वराशी बांग

घरात गवत नाही न खपत तसत गवत रानामंदी भरून मुठीत मुळात छाटीत फेकत ऐकीत उन्हामंदी राना तला रोग सारा बारा वाटा जाऊ जा बारा वाटा जा।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: स्वरसंध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची. बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
4: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍडमुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 10 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. युद्धबंदीला अमेरिकेचा मोडता, इराणवर हल्ले, इराणकडून बहरीन कुवेत लक्ष. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराला मूर्त स्वरूप देण्यासाठी वाटाघाटी सुरू असतानाच बुधवारी अमेरिकेने इराणच्या काही बंदरांवर हल्ले केले. अमेरिकेच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देताना इराणनेही बहरीन आणि कुवेत या देशातील अमेरिकी तळांना लक्ष केले. या हल्ल्या प्रतिहल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 5% वाढ नोंदवली गेली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची अंत्ययात्रा सुरू असतानाच अमेरिकेने बुधवारी इराणला जगाच्या बाजारपेठेत तेल विक्रीसाठी दिलेला परवाना रद्द केला. त्यानंतर काही तासातच अमेरिकेने बंदर अब्बास, बंदर माशहर आणि बुशहर या ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यात 1 जण ठार झाला. या हल्ल्यात इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा, रडार यंत्रणा आणि 60 लहान बोटी आदी उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेने केला. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणनेही लगेचच बहरीन आणि कुवेत या ठिकाणी असलेल्या अमेरिकी तळांवर हल्ले केले. आता वळूया पुढील बातमीकडे. दुहेरी बोगदा प्रकल्पाला वायनाडमध्ये तूर्त स्थगिती. वायनाड येथील दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर केरळ सरकारने या प्रकल्पाचे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व धोकादायक बाबींचा आढावा घेतल्यानंतर काम पुन्हा सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री V.D. Satheshan यांनी केली. वायनाडमधील बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या कामादरम्यान दरड कोसळल्याने 3 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 कामगार अद्याप बेपत्ता आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सतीशन म्हणाले की या दुर्घटनेची कायदेशीर आणि तांत्रिक अशा 2 स्तरावर चौकशी केली जाईल. दुर्घटना कशी घडली याची कारण मीमांसा केली जाईल. तसेच केंद्र सरकारने पर्यावरणीय मंजुरी देताना घालून दिलेल्या अटींचे पालन झाले होते का याचीही तपासणी केली जाईल. सर्व जोखमींचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतरच प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केले जाईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी कोकण रेल्वे महामंडळाकडे आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नवोदयची प्रवेश प्रक्रिया सुरू, 31 जुलैपर्यंत नोंदणी, 28 नोव्हेंबरला परीक्षा. नवोदय विद्यालय समितीमार्फत 2027 मधील 6वीच्या वर्गातील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश स्पर्धेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज 31 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार असून 28 नोव्हेंबरला देशभरात ही प्रवेश परीक्षा होणार आहे. देशातील 27 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 665 नवोदय विद्यालये आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण 34 नवोदय विद्यालये आहेत. दरवर्षी देशभरातील या नवोदय विद्यालयांमध्ये 6वीच्या वर्गातील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी ही प्रक्रिया नवोदय विद्यालय समितीमार्फत सुरू करण्यात आली आहे. आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. मार्च 2027

0: अखेरीस या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. शहरात सर्वत्र पावसाचे थैमान. सातपूरमध्ये नंदिनी नदीला पूर. पिंपळगाव बहुला येथे पावसामुळे वाहतूक ठप्प. तर मुसळधार पावसाचा वडाळा परिसराला जबर फटका. नाशिक शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपूरच्या नंदिनी नदीलाही पूर आला आहे. नंदिनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मात्र सातपूर पोलिसांच्या सहकार्याने ही गर्दी नियंत्रणात आणण्यात आली. पिंपळगाव बहुला येथे जोरदार पावसामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या मुरीजवळ 20 फूट खोल खड्डा पडला, त्यामुळे सातपूर त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बुधवारी सकाळी 7 वाजेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मोरीजवळ सुमारे 20 फूट खोल खड्डा पडला होता. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून सातपूर त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी तातडीने बंद करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती असल्यास किंवा आवश्यकता भासल्यास घराच्या बाहेर पडावे, अन्यथा घरीच थांबावे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी शैक्षणिक कार्यालय बंद ठेवण्यात यावीत. या इमारतींना बेसमेंट आहे. ज्या इमारतींना बेसमेंट आहे तेथे पाणी साचण्याची शक्यता असून त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना मनपाच्या वतीने वेळोवेळी दिल्या जात होत्या. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
2: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी. आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन. स्वप्नील जोशी 9422283655.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
4: मरथ्याहून

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: तुझ्या भाग्याला काहीतरी सांग.
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समध्यासनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8.

कार्यक्रमात हे गीत आहे गुरु किल्ली या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे दत्ता डावसेकर यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची। सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं। हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे, पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का। शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे। त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता। आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का? याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत। काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता। खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो। मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो, कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात। तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का?
1: अर्थातच, नक्कीच करता येतो। मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात।
0: क्या बात आहे। शोध पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हळदी कुंकू या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवूळकर यांच्या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.
1: डोंगर मैना

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. मुंबईचा जावई या चित्रपटामधलं ग दे माडगुळकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं, या मराठीच्या नगरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
2: कसं तू

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत रवींद्र भट यांचं आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात नसते उठा ठेव या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत आहे सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं कलावंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
3: मध्यान रात्रीला एकाएकी उचकीला गेली बाई, पाणी प्याले साखर खाल्ली तरी ती थांबली नाही. अशा येळला आठवण

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगूळकर यांचं तुका झालास हे कळस या चित्रपटामधलं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिले आहे स्नेहल भाटकर यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात। एक धागा सुखाचा या चित्रपटामधलं मधुकर जोशी यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात वसुमती दांडे आणि स्नेहल भाटकर यांच्या आवाजात।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पी सावळाराम यांचं बोलकरीण या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावरांमध्ये कृमीपासून म्हणजे जंतापासून होणारे रोग याविषयी आपण जनावराचे कसे संरक्षण करावे या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत. जनावराचे शरीर विशेषतः पोट व आतडे यात बऱ्याच प्रकारचे जंत असतात. हे जंत शरीरातील एखाद्या अवयवाला चिकटतात व सतत रक्त शोषण करून आपली उपजीविका भागवतात. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याकरिता जंतनाशकाचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये जंत कशा प्रकारचे असतात ते आपण बघू. यामध्ये गोल कृमी हे जंत गोलाकार स्वरूपाचे असून विशेषतः आतड्यात व रवण करणाऱ्या प्राण्यात चौथ्या कप्प्यात आढळतात. या कृमीचा हिमॉन्कस इसोफेगोस्टोमम ट्रायकोस्ट्रॅगलस बेनोस्टोमम या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती. गोलकृमी लहान तसेच मोठ्या जनावरात सर्वसाधारणपणे सर्वत्र व मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये दुसरे जंत म्हणजे पट्टकृमी हे जंत जनावराच्या आतड्यात आढळतात. त्यांचे शरीर हे अनेक तुकड्यांनी बनलेले असते. जनावराच्या आतड्यातील अन्नाच्या रसाचे ते प्रामुख्याने शोषण करतात. त्यामुळे आतड्याची हालचाल बिघडते व पोटाचे आजार संभवतात. हे जंत सर्वसाधारण लहान वयात करडात कुत्र्याच्या पिल्लात व क्वचितच वासरात आढळून येतात. यानंतर पर्णकृमी हे जंत झाडाच्या पानाच्या आकाराचे असतात व ते प्रामुख्याने यकृत सारख्या म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो या अवयात वास्तव्य करतात. हे सुद्धा रक्त जलावरच उपजीविका करून हे रवण करणाऱ्या प्राण्यात पांतळ जमिनीत नद्या व तलावाच्या परिसरात चरणाऱ्या जनावरात आढळतात. जंताच्या प्रादुर्भावाचे परिणाम जनावरांच्या शरीरातील लोह व इतर धातू व प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय होतो. जनावराचे वजन घटते व शरीर अशक्त ज्याला आपण खंगत जाते. जनावराच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होते. लहान वासरे पिले याची वाढ खुंटते व क्वचितच मृत्यू ओढवतो. यामुळे जंतनाशक करणे अत्यंत आवश्यक असते. शेतकरी बंधूंनो, जंतनाशक म्हणजे काय? एका ठराविक वेळेस जनावरांना विशिष्ट कृमीनाशक औषधाची मात्रा पाजणे ज्यामुळे जनावराच्या पोटातील जंतांचा संपूर्णपणे नायनाट करणे यास आपण जंतनाशक असे म्हणतो. जंतनाशक औषध कसे असावे? जंतनाशक औषध नामांकित कंपनीचे असावे. सर्व प्रकारच्या कृमीचा नायनाट करणारे असावे. जंतांच्या पिलांना व जंतांना मारणारे असावे. जंतनाशक औषधाचा अंश दुधात येणार नाही असे जंतनाशक वापरावे. जंतनाशक औषध हे स्वस्त व जवळच्या औषधाच्या दुकानात मिळणार असावे. शेतकरी बंधूंनो, जंतनाशकासाठी आपण जी औषधी वापरतो त्यामध्ये गोल कृमीसाठी अल्बेंडाझॉल, फेबेंडाझॉल, मेबेंडाझॉल यासारखी औषधे वापरू शकतो. पट्टकृमीसाठी प्रॉक्झिकेटॉल, निक्सोसमाइड यासारखी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना पाजत असतो. पर्णकृमीसाठी ऑक्सिक्लोझेनाइड, रेफॉक्झोनाइड यासारखी आपण औषधे वापरतो. जनावरांना जंतनाशक केव्हा करावे? गाई व म्हशीतील जंतनाशक ज्यामध्ये गोलकृमी पहिली मात्रा वासरू 3 दिवसाची असते तेव्हा व पुढे प्रतिमा 6 महिन्यापर्यंत द्यावे. 6 महिन्याच्या वरील जनावरास वर्षातून 3 वेळेस दर 4 महिन्याच्या अंतराने द्यावे. पर्णकृमी वर्षातून 2 वेळा प्रादुर्भाव असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी व नंतर करावे. पट्टकृमी वर्षातून 2 वेळा रोगग्रस्त भागात जानेवारी व मे व जून महिन्यात करावे. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशक महिन्यातून एकदा. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशकामध्ये गोलकृमी महिन्यातून एकदा 6 महिन्यापर्यंत 6 ते 12 महिने यात दर 2 महिन्यांनी करावे. 1 वर्ष वयानंतर वर्षातून 3 वेळा जून व ऑक्टोबर व मार्चमध्ये. जंतनाशक निष्प्रभ होण्याची कारणे कोणती आहे? जंतनाशकाची मात्रा कमी करणे, एकच जंतनाशक वारंवार वापरणे हे सुद्धा तेवढेच प्रभावी होत नाही. म्हणून अदलून बदलून जंतनाशक औषधे वापरावी. वारंवार प्रादुर्भाव नसतानाही जंतनाशकाचा वापर करणे, जंतनाशक औषधी थोडी माग असली तरी जंतामुळे होणारे नुकसान गंभीर स्वरूपाचे असते म्हणूनच जंतनाशक करून घ्यावे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, तुका झालाच हे कळस. या चित्रपटामधलं गीत संत तुकाराम यांची रचना आता आपण ऐकणार आहोत, संगीतकार स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमाच्या भेटीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: स्वरशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग.दि. माडगूळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु.ल. देशपांडे यांनी.

जपूं।

फसून को पाहत जजा उठी राहत मागे पुढे पाहत जपून जा।

ಕುಲ ತಂದ ಕೋಲ

कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सी. रामचंद्र यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं ग दी माडगुळकर यांचं गीत ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। आपल्याला माहितीच आहे की फ्लोआच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारल्या ज्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकली होती, आणि त्यासोबतच विविध वयोगटातल्या व्यक्तींशी आपण गप्पा मारल्या जे लोक ह्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीने जोडले गेले होते, ज्यामध्ये इनर व्हील क्लब असेल अशा व्यक्तींशी सुद्धा आपण गप्पा मारल्या। तर आजच्या भागात सुद्धा अशीच एक फ्लोआ सोबत अगदी सुरुवातीपासून जोडली गेलेली व्यक्ती म्हणजे कौस्तुभ देशपांडे सर, जे कंटेंट डिझायनर आहेत, कंटेंट हेड आहेत, आणि फ्लोआचं जे काही क्रिएटिव्ह आहे ते सगळं सुरुवातीपासून ते सांभाळत आलेले आहेत। तर एकूणच त्यांच्याविषयी, फ्लोआविषयी आणि त्यांच्या आणि शैलेश सरांच्या मैत्रीविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की शैलेश सरांनी हा खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आणि ज्यामध्ये सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींना जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकण्यासाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ज्यामध्ये अतिशय माफक दरात आणि अगदी आपल्याला जेव्हा सूट होईल त्यावेळेत आपण हा कोर्स कम्प्लीट करू शकतो अशा पद्धतीची ही कॉन्सेप्ट आहे। आणि गेल्या 6 महिन्यापासून आपण वेगवेगळ्या लोकांशी यावरती गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव जाणून घेतले आणि त्यांना कसा कसा या सगळ्याचा फायदा होतो आहे याविषयी सुद्धा आपण प्रकाश टाकला। तर आजच्या भागात कौस्तुभ सर आपल्यासोबत आहेत, तर आजचा भाग हा खरंच विशेष होणार आहे यात काही शंका नाही। तर सर, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तुमचं स्वागत करते, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
6: धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच।
1: तर आधी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुमची मास्टरी कशात आहे आणि तुम्ही लहानाचे मोठे कुठे झालात आणि आतापर्यंतचा तुमचा जीवन प्रवास कसा होता?
6: येस, सो कोइन्सिडेंटली माझा जन्म नाशिकचा आहे, अशोक स्तंभावरचा। माझी आई नाशिकची आहे आणि माझा जन्म नाशिकचा आहे, पण मी वाढलो संपूर्ण पुण्यात, माझं शालेय शिक्षण कॉलेज सगळं पुण्यात झालं आणि माझी आई संगीत शिक्षिका आहे आणि मी स्वतः संगीत क्षेत्रात कार्यरत होतो आहे, आजही मी संगीत शिक्षक म्हणून काम करतो। आणि शिवाय मी क्रिएटिव्ह फील्ड मध्ये बरंच कार्यरत आहे, लहानपणापासून पेंटिंग आणि असं सगळं करत आलेलो आहेच। काही काळाने मला ग्राफिक डिझायनिंग मध्ये पण इंटरेस्ट डेव्हलप झाला, मी ग्राफिक डिझायनिंग मध्ये काम करायला लागलो, सो लोगो ब्रँडिंग आणि असं काय काय काय काय। आणि शैलेश लेले जे या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट हेड आहेत, शैलेश आणि मी, आम्ही जवळजवळ 12-13 वर्ष झाली शोजच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकमेकांना भेटलो आणि त्या दिवसापासून आम्ही, आमचं ट्युनिंग इतकं छान जमलं की आम्ही त्या दिवसापासून आज सगळ्यात एकत्र काम करत आलेलो, वेगवेगळ्या प्रकल्पांवर, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर, प्रोग्रॅम्सवर, गाण्याचे कार्यक्रम म्हणा, इव्हेंट्स म्हणा, FLOA सारखी ऍक्टिव्हिटी असेल आणि काही एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज असतील याच्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय आणि आमचं त्या बाबतीत आमचं ट्युनिंग प्रचंड कमालीचं आहे आणि थॉट प्रोसेस जुळते आमची, आमची कामाची पद्धत खूप सिमिलर आहे, त्यामुळे आम्ही एकत्र काम करत आलेलो आहोत।
1: मस्तच, तेच तुम्ही आता उल्लेख केला की गाण्याच्या प्रोग्राम्सचा, तर मला रसिक श्रोत्यांना इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की शैलेश लेले सर उत्तम वाद्य वाजवतात, त्यांना विविध चर्मवाद्य वाजवता येतात आणि आपण त्यांची ओळख फक्त फ्लोआचे फाउंडर अशीच आपल्याला माहिती आहे, पण त्या पलीकडे सुद्धा त्यांच्या काही इतर कलागुणांवरती सुद्धा प्रकाश टाकणं आपलं कर्तव्य आहे। तर नक्कीच, तुम्ही हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा कधी सुरू केला आणि हे क्रिएटिव्ह काम तुम्ही सांभाळावं ह्या निर्णयापर्यंत कसे आलात?
6: ओके, आम्ही मी जसं म्हटलं तसं आम्ही साधारण 2014-15 पासून मी आणि शैलेश एकत्र काम करतोय. सो तेव्हापासून आमचं हेच गणित आहे की बरेचशा कन्सेप्ट शोजच्या कल्चरल शोजच्या ह्या शैलेशच्या आहेत आणि त्याचं संपूर्ण क्रिएटिव्ह डिरेक्शन म्हणा किंवा क्रिएटिव्ह काम जे काही असेल, म्हणजे एखादा शो असेल त्याचं लोगो डिझायनिंग असेल किंवा त्याचं जे टायपोग्राफी डिझाईन करतो आपण, ते संबंध तेव्हापासूनच मी करायचो. त्याचं बरंचसं व्हिडिओ एडिटिंग पण मी केलेलं आहे शोजचं. आणि त्याच्यावरनं आम्हाला असं झालं की आपण एखाद्या कायमस्वरूपी प्रोजेक्टवरती जो ग्रो होईल आणि जो शिक्षण क्षेत्रातला असेल त्याच्यावरती आपण काम करू शकतो. आणि बऱ्याच रिसर्च नंतर बऱ्याच अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्या प्रकारचं परदेशी भाषेचं शिक्षण फार लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. म्हणजे परदेशी भाषेचं शिक्षण आहे हे माहिती आहे सगळ्यांना. आता आम्ही शहरात वाढल्याचे आपल्याला बेनिफिट्स असतात काही, पण जे ग्रामीण भागातनं येतात किंवा अगदी शहराच्या बाहेरच्या भागातनं जरी येतात त्यांना सुद्धा ह्या सगळ्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांना पण माहित असतं कुठेतरी भाषा आहे, जर्मन भाषा आहे, वेगळे प्रांत आहेत, वेगळे देश आहेत, तर पण त्यांना तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे माहीत नसतं. तर जशा अनेक सुविधा या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात नेऊन, तसं हे परदेशी भाषेचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं असं आम्हाला कन्सेप्ट एक डोक्यात आली की आपण जसे कार्यक्रम गावोगावी जाऊन करतो आणि त्यांना ते मनोरंजन होतं आणि त्याच्यातनं त्यांचं शिक्षण पण होतं काही अंशी, तसंच हे काहीसं करावं असं डोक्यात होतं. पण त्या दरम्यान आमचं सुरुवातीचं यावरचं वर्किंग काही वेगळं होतं. आम्ही ऍक्च्युअली ट्रेनिंग घेऊन आणि असं करणार होतो, पण त्या दरम्यान 2020 कोरोना कोविडचा सगळं हल्ला झाला आणि त्याच्यात सगळं ठप्प झालं आणि त्याच्यातनं या ऑनलाईन एज्युकेशनचा जो उगम झाला आम्हाला ते पण मग त्याच्यावरनं पण आम्हाला एक आयडिया आली की हे ऑनलाईन केलं तर मुलं त्यातनं इंटरनेट आणि

0: नवीन जे शिक्षणाच्या पद्धती आहेत ते पण शिकतील, तेही वापरायला ते समर्थ होतील आणि हे जास्त ग्रासरूट लेवलपर्यंत, जास्त मुलांपर्यंत, जास्तीत जास्त गावांपर्यंत हे पोहोचेल. आणि आता बऱ्याचशा अशा संस्था असतात ज्या अशा प्रकारच्या शाळांना इन्फ्रास्ट्रक्चरनी पण मदत करतात. सो आम्हाला माहिती होतं की प्रोजेक्टर्स, कम्प्युटर, लॅपटॉप, काही ठिकाणी सेलफोन, टॅबलेट्स हे शाळांपर्यंत पोहोचलेले आहेत. ही साधनं शाळांपर्यंत पोहोचलेली आहेत बरीचशी. रादर मी म्हणेन की आम्हाला असा अनुभव आला की शहरापेक्षा गावाकडे ही साधनं जास्त लवकर पोहोचतात आणि त्यांनाही जास्त पटकन अव्हेलेबल होतात. अनेक संस्था त्याच्यासाठी कार्यरत आहेत. तर मग आम्हाला आता लक्षात आलं की हे या पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो आणि त्याचा 2018-19 या दोन वर्षांमध्ये त्याचा उगम झाला. मला आठवतंय ना त्यानुसार 2019 मध्ये ऑक्टोबर मध्ये पहिलं रजिस्ट्रेशन आलं होतं दसऱ्याच्या आसपास आणि त्याच्यानंतर मग थांबलेलं नाहीये ते.
1: तर मला हे तर खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी याच्यातून माझ्या सुद्धा आणि ऐकणाऱ्यांच्या सुद्धा क्लिअर झाल्या. पण मला असं विचारायचंय की एखादी आपली जी बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे, त्या भाषेमध्ये काम करणं खूप सोपं असतं, पण इतर परकीय भाषांचा कंटेंट जेव्हा डेव्हलप करायची वेळ येते त्यावेळेला नक्कीच ती भाषा आधी आपल्याला व्यवस्थित यायला हवी, अस्खलितपणे यायला हवी, तर त्याच्यावरती आपण एक्सपेरिमेंट करू शकतो किंवा तो सिलेबस डिझाईन करू शकतो. मग ह्या वेळेला तुम्हाला आधीच या दोन भाषा येत होत्या किंवा हा कंटेंट तयार करण्यासाठी तुम्ही इंग्रजीचा वापर केला आणि मग त्याचं ट्रान्सलेशन केलं गेलं, असं काही झालं का? ती प्रोसेस मला थोडी जाणून घ्यायची आहे.
0: ओके, एकदम खरं सांगायचं तर मला ना फ्रेंच येते ना जर्मन येते. माझ्या कुटुंबात काही लोक आहेत जे जर्मनीमध्ये स्थायिक आहेत, त्यांच्याकडनं जे काही जर्मन ऐकलं जातं किंवा माझे काही भावंड आहेत जे जर्मन शिकलेत आणि त्या उच्च पदावरती काम करतायत, त्याच्यातनं थोडस आम्ही प्रेरणा घेतली की त्यांनी, माझा एक भाऊ आहे जो पूर्ण शुद्ध मराठी मिडियम मधनं शिकून इंग्लिशचा म्हणजे काहीच गंध नसताना तो मॅक्स म्युलर मधनं त्याच्या 7 लेवल्स पूर्ण केल्या आणि तो अत्यंत चांगल्या मार्काने त्यांनी त्या 7 लेवल पूर्ण केल्या आणि आज तो एका कंपनीमध्ये प्रचंड मोठ्या पदवीवर कार्यरत आहे फक्त जर्मनच्या जोरावरती. आणि त्याचाच धाकटा भाऊ आहे जो सेम त्यांनी केलं जॅपनीज मध्ये आणि आज तो जपानमध्ये जॉब करतो. दोघेही इंग्लिश शिकलेले नव्हते, त्यामुळे आमच्यासमोर, माझ्या वैयक्तिक माझ्यासमोर हा खूप मोठा आदर्श होता, प्रोत्साहन होतं की त्याच्यासाठी, म्हणजे मला जर भाषा शिकवण्याच्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा असेल, जर तिथे मी वैयक्तिक भाषा शिकवणार नसेल तर मला ती भाषा येणं गरजेचं आहे असं नाही. आणि जर्मन किंवा फ्रेंच बोलण्यासाठी इंग्लिश यावं लागतं हा प्रचंड मोठा गैरसमज माझा स्वतःचा खूप आधीच दूर झालेला होता, त्यामुळे तो इतरांचा दूर करायचा हे एक खूप मोठं ध्येय होतं आमच्यासमोर की अरे बापरे, मला इंग्लिशच बोलता येत नाही तर मी जर्मन कधी बोलायचं? तर तुम्हाला जर्मन बोलण्यासाठी इंग्लिश येण्याची गरज नाही, तुम्ही जशी एखादी वेगळी भाषा समजून घेऊ शकता. म्हणजे हे म्हणण्यासारखं झालं की मला बंगाली येण्यासाठी हिंदी येणं गरजेचं आहे, तर असं काही नाहीये. तुम्ही डायरेक्ट जेव्हा बंगालमध्ये राहायला सुरुवात करता तुम्ही ऑटोमॅटिकली 3-4 वर्षात बंगाली बोलायला सुरुवात करता, असं आहे. तिथे तुम्हाला हिंदीचा बेस लागतो किंवा गुजराती येण्यासाठी मराठी यावं लागतं वगैरे असं काही नाहीये. तुम्ही जिथे तुमच्या कानावर जी भाषा पडायला लागते ती तुम्ही मातृभाषेसारखी उचलता ऑटोमॅटिकली आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचं शिकायला लागतं. मी शिकायला चेन्नईला 1 वर्ष होतो आणि मी 4 शब्द तमिळचे मला शिकावेच लागले, कारण तिथे ती भाषा बोलतात तर तिथे हिंदी नाही चालत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तिथे मला काही 4 शब्द तमिळचे शिकावेच लागले. तसं जर्मन कुठलीही भाषा शिकायला ती कानावर पडत राहिली आणि त्याचं योग्य पद्धतीने शिक्षण घेत राहिलं, तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही भाषा माध्यमातून तरीही तुम्ही ती भाषा शिकू शकता, अगदी अस्खलित शिकू शकता व्यवस्थित. तर हा हे वन लाईनर होतं जेव्हा हे सगळं सुरू केलं. मला वैयक्तिक जर्मन फ्रेंच दोन्ही भाषा येत नाही, पण मला भाषेची आवड आहे. मी मराठी, हिंदी, इंग्लिश साहित्य प्रचंड वाचतो, माझं वाचन तगडं आहे आजही आणि पूर्वी तर खूप जास्त होतं, त्यामुळे मला भाषा वाचण्यात, भाषा शिकवण्यात आणि या सगळ्या फील्डमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. मला सिलेबस डेव्हलपमेंट किंवा अभ्यासक्रम जो डेव्हलप करता येतो तो मी म्युझिक साठी माझा मी केलेला आहे, किंवा आता जेव्हा जर्मन साठी जेव्हा अभ्यासक्रम डेव्हलप करायचा होता तर जर्मनचा अभ्यासक्रम काय असतो हे जरी मला माहीत नसलं तरी साधारण भाषा कशी शिकवली जाते याचा गंध असल्यामुळे ते जे लँग्वेज डेव्हलपर्स होते जे ज्यांनी सिलेबस डिझाईन केला ते मलाच मदतीला घ्यायचे की तू आमच्या बरोबर बस आणि आपण मिळून हे सगळं डेव्हलप करू. तर मी त्यांना म्हणायचो की अभ्यासक्रम तुम्ही डेव्हलप करा, कंटेंट काय पाहिजे तो मी बघतो की कशा पुढे काय असेल, कशा पुढे काय असेल, कुठला टॉपिक असेल, कुठला विषय असेल ते तुम्ही ठरवा. त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं आणि ते मुलांना पोचेपर्यंत, मुलांना समजेपर्यंत ते कसं दाखवायचं हे माझ्याकडे राहिलं, कारण ते सोप्या भाषेत कसं शिकवायचं हे मला चांगलं माहितीये. कारण मी मुलांबरोबर भरपूर काम केलेलं आहे. तर आम्ही जेव्हा इंग्लिश आणि हिंदी मधनं लेसन डेव्हलप केले तर इंग्लिशचे लेसन डेव्हलप केले ते त्या व्यक्तीने स्वतः केले. आदिष्टी भट जिचा इंटरव्ह्यू ऑलरेडी आपल्या इथे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हिंदी व्हिडिओ जेव्हा डेव्हलप करायची वेळ आली तर त्याचं संपूर्ण हिंदी व्हिडिओचं ट्रान्सलेशन मी इथे बसल्या बसल्या समोर करायचो आणि मग ते त्या व्यक्तीला बोलायला लावायचो आणि की ते परिपूर्ण कळलं पाहिजे, त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. काही काही गोष्टींना इंग्लिश शब्दांना तंतोतंत ट्रान्सलेटेड शब्द हिंदी मराठीत नसतात, मग त्याचे असे काही ट्रान्सलेशन करायचं ज्याच्यानी त्याचा अर्थ बदलणार नाही पण कन्सेप्ट मात्र मुलांना कळेल. सो हे बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणता येईल गहन काम होतं,
1: चॅलेंजिंग काम आहे,
0: आम्ही करू शकलो.
1: वा वा वा, म्हणजे खरंच मला तुमच्या दोस्तीला सलाम करावा असं वाटतो की शैलेश सरांनी तुमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याला तुम्ही अगदी खरे उतरलात, अगदी तो विश्वास अगदी सार्थ करून दाखवला. किती छान, म्हणजे हे सगळं ऐकून ना अनेकांना मोटिवेशन मिळणार आहे यात काही शंका नाही.
0: आणि त्याचं एक लॉजिक असं होतं की हे जे काही ऍक्टिव्हिटी आपण करतोय ही आपलीच आहे, ह्याचे नियमही आपण ठरवणार आणि हे किती पसरवायचं हेही आपल्यालाच ठरवायचंय. सो याच्यात काही असं स्टँडर्डायझेशन किंवा असं काही नसतं, तर जे काही करायचं ते आपण आपल्यालाच करायचंय. आपल्याला ऑफकोर्स चार लोकांची मदत घ्यायची ज्यांना यातलं जास्त समजतं, पण शेवटी ही ऍक्टिव्हिटी आपलीच आहे, माझी स्वतःची आहे, ह्या भावनेने ते केल्यामुळे आम्हाला पाहिजे ते एक्सपेरिमेंट करता आलं, आम्हाला पाहिजे तसं त्याच्यामध्ये गोष्टी भरता आल्या. काही ठिकाणी जसं आपण त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो SOP, तसे आम्ही काही डिझाईन करून ठेवले की आता आम्हाला त्याच्यात वैयक्तिक लक्ष न घालता टीम संबंध हे हँडल करते आणि टीम रन करते, आम्ही फक्त फायनल अप्रुव्हल देतो, फायनल चेकिंग करतो. सो हे SOP बनवणं सुद्धा आम्ही पॅरलली सुरू केलं तेव्हा, आणि आता ते इतकं छान सेट झालंय की ते सगळं एक मशीन जसं अख्खं वर्क करतं, त्याच्यात वेगवेगळे पार्ट सगळे वर्क करतात आणि ते एकदम सिंक्रोनाइज चालतं. तसं आता सगळे डिपार्टमेंट वेगळे झालेले आहेत आणि आता त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टीम मेंबर्स आहेत आणि ते सगळे त्यांचं त्यांचं काम करतात.
1: वा, जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हाचं फ्लोआ आणि आत्ताचं फ्लोआ अर्थातच खूप मोठं स्वरूप ह्याला प्राप्त झालंय. अनेक विद्यार्थी खूप छान मार्कांनी पास होत आहेत, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हातून वगैरे सत्कार होत आहेत आणि आपण आपल्याच रेडिओच्या माध्यमातून अगदी परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतलाय, त्यांच्याशी सुद्धा फ्लोआच्या निमित्ताने गप्पा मारल्या. तर हा सगळा वटवृक्ष पसरत असताना काय वाटतं नेमकं की आपण जे सुरू केलं होतं ते एका योग्य ठिकाणी पोहोचतंय हे बघून नेमक्या काय भावना येतात?
0: सगळ्यात पहिले आपण जी गोष्ट करायला खूप घाबरतो किंवा खूप लाजतो ती म्हणजे स्वतःचा अभिमान वाटणं. तर आम्हाला खरंच आमचा तिघांचाही स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतो या गोष्टीमध्ये आणि आम्ही ते कबूल करायला किंवा एकमेकांशी शेअर करायला कधीच कासरत नाही की आपल्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की कुठल्याही प्रकारचं बॅटिंग नसताना, कुठल्याही प्रकारचं फंडिंग नसताना, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा लढून ही ऍक्टिव्हिटी ठेवली चालू. आम्ही नुसती जिवंत नाही, नुसती सर्व्हायवल नाही, तर ती त्या दरम्यान जास्त ग्रो झाली असं आम्हाला वाटतं कारण ऑनलाईन एज्युकेशन होतं. तर कधी कधी आम्ही जेव्हा म्हणजे कामाव्यतिरिक्त कधी आता चहा प्यायला भेटलो किंवा तर कधीतरी आमची एकदम आठवण जागी होती की तुला आठवतंय का तू पहिला स्टुडंट रजिस्टर झाला होता तेव्हा आपण किती सेलिब्रेट केलं होतं की पहिली फी आली आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी आणि आता इथून ते चक्र चालू पडलं, आता याच्यात थांबणं नाही. हे जेव्हा घडलं होतं तर आम्ही कधीतरी खूप याविषयी बोलतो की कसं आपण ते तेव्हा डिझाईन केलं होतं आणि त्याचे आम्ही कसे. सो आम्ही आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टींचा रेकॉर्ड ठेवायचा प्रयत्न केलाय की आपण पहिला प्लॅटफॉर्म कधी लॉन्च केला, पहिला विद्यार्थी कधी आला, मग पहिला कोर्स ऑफिशियली, पहिली परीक्षा कधी झाली, जे सर्टिफिकेट सगळे पहिल्या तारखेपासूनचे, असं सगळं आम्ही रेकॉर्ड ठेवायचा प्रयत्न केलाय. बऱ्यापैकी त्याच्यात आम्हाला हे सापडतं आणि हे त्याच्यासाठी ठेवलंय की हे काही कोणाला उत्तर देऊ लागत नाही आम्ही की हे बघा हे आमचा पहिल्या दिवशीचा आणि शेवटच्या सुद्धा. हे सेल्फ मोटिवेशनसाठी आम्ही ठेवलेलं आहे की आपण पहिल्या तारखेपासून ते 2019 ते 2026 म्हणजे 7 वर्षाचा हा प्रवास आपण कसा पूर्ण केला, आपण कुठे आपल्याला काही अडथळे आले ते आपण कशा पद्धतीने पार केले, ज्या अर्थी ही ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि ती वाढतच आहे त्या अर्थी त्या अडथळे आम्ही 100% पार केलेले आहेत. म्हणूनच आज ही ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि ती वाढतीये आणि ती लोकांना प्रचंड प्रमाणात आवडतीये आणि लोक त्याला मनापासून कुठल्याही अपेक्षा न ठेवता कितीही मोठ्या पदवीवरचा, कितीही मोठा प्रेस्टिजियस माणूस असेल, सरकारी असतील लोक किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अगदी इथपासनं ते लँग्वेज टीचर्स आहेत, मोठमोठे लँग्वेज एक्सपर्ट्स आहेत, हे सगळेजण इतके मनापासून एका शब्दावर की शैलेश तू आम्हाला सांग काय करायचंय, आम्ही आम्ही तुझ्यासाठी आहोत इथे मदतीला. सो इथपर्यंत लोक जोडण्याचा जो प्रवास आहे तो या दोन लोकांपासून तीन लोकांपासून सुरू झालेला, हे बघताना इतकं स्वतःचा पहिले अभिमान वाटतो, आनंद वाटतो की मुलांसाठी आपण असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करू शकलो. म्हणजे आता आता जेव्हा मुलांचे टेस्टिमोनियल व्हिडिओज किंवा मुलं जर्मनमध्ये फ्रेंचमध्ये बोलतानाचे जे व्हिडिओज आमच्याकडे यायला लागले, म्हणजे फक्त मार्कशीट आणि फक्त सर्टिफिकेट नाही, म्हणजे फक्त परीक्षा दिली एवढंच नाही तर मुलं ऍक्च्युली जर्मन बोलू शकतात, ते अटेम्प्ट करतात, ते निदान प्रयत्न करतात एकमेकांशी भाष्य करण्याचा जर्मन मध्ये फ्रेंच मध्ये. हा प्रयत्नच इतका अप्रतिम आहे, ही गोष्टच इतकी सुखकारक आहे की हे कोणतरी आज करतंय ज्यांच्यापर्यंत गेल्या काही वर्षांपर्यंत ज्यांच्याकडे माहिती पण नव्हतं की आपण हे करू शकतो किंवा अरे हे आपल्याला परवडेल का आणि आपल्याला जमेल का झेपेल का. हा सगळा प्रवास, म्हणजे प्रवास फक्त कंपनी ग्रो होण्याचा किंवा असं नसतो, तर प्रवास जगावरती काय त्याचा इम्पॅक्ट पडतोय हाही एक खूप मोठा प्रवास असतो आणि तो इम्पॅक्ट खूप ग्रो होत चाललाय जेणेकरून कंपनी ऑटोमॅटिकली ग्रो होणार.
1: मस्त मस्त, खूपच छान. तर भविष्यात आपण फ्लोआला कुठे बघता?
0: भविष्यात फ्लोआचं, माझं फ्लोआचं एक स्वप्न आहे वैयक्तिक की जसं मी भारतात राहून परदेशी भाषा इथे शिकवतोय तसं मला फ्लोआ अंतर्गत परदेशात जाऊन मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्यांना परदेशी भाषा म्हणून शिकवायच्या. कारण मी आतापर्यंत कधीच असं ऐकलं नाही की मराठी भाषा परदेशी भाषा म्हणून कशी काय शिकवली जाईल. त्याचा काही स्टँडर्ड फॉर्मॅट मी कधी कुठे ऐकला नाही बनलेला किंवा त्याचा काही सिलेबस असेल. आपल्याकडे आपण म्हणजे आपल्याकडे मराठी ही लहानपणापासून शिकवलं जातं, मराठी भाषा शिकवली जाते, त्याचं व्याकरण शिकवलं जातं, पण मी मराठी हे मराठीतनच शिकलो. पण मराठी भाषा मला जर्मनमधनं शिकवायची वेळ आली, जसं आता मी जर्मन मराठीतनं शिकवतो तसं मराठीचं जर्मनमधनं शिकवायची वेळ आली किंवा संस्कृत जर्मनमधनं शिकवायची वेळ आली, हिंदी असेल, तमिळ असेल, खूप जुन्या जुन्या ज्याला आपण क्लासिकल लँग्वेजेस म्हणतो अशा भारतात आहेत. आता मराठी इज अ क्लासिकल लँग्वेज, अभिजात भाषा आहे, तर अशा काही भाषा परदेशात जाऊन शिकवाव्यात हे एफएलओचं स्वप्न मी बाळगतोय स्वतः. आणि हे युनानिमस आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की येस, परदेशी भाषा भारतात आणणं जसं महत्वाचं आहे तसं भारतीय भाषा परदेशात नेणं आणि तिथे त्या रुजू करणं आणि तिथे त्या डेव्हलप करणं आणि तिथल्या लोकांनी त्या शिकणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. माझे एक मामा जर्मनीला राहतात, ते तिथे स्थायी झाले आणि त्यांचा मुलगा आहे जो अस्खलित हिंदी शिकला तिथे राहून आणि तो आमच्याशी इथे आल्यावर तो आमच्याशी हिंदीत बोलतो आणि आपण काय हिंदी बोलू आपल्याला लाज वाटेल असं हिंदी तो शुद्ध हिंदीमध्ये आमच्याशी बोलतो. सो हे सुद्धा माझ्यासमोर एक खूप मोठं मोटिवेशन होतं आणि मी हे त्याला पण सांगितलं होतं की एक दिवस येईल की तू जर्मनीमध्ये हिंदीचे क्लासेस उघडलेले किंवा मराठीचे क्लासेस एफएलओए कडनं उघडलेले तू बघशील आणि तो आमच्यासाठी सर्वोच्च बिंदू असेल या कंपनीचा.
1: सर, आय मस्ट से की तुमच्या ह्या वाक्याने तुम्ही अनेक रसिक श्रोत्यांची मनं आज जिंकून घेतलेली आहे. प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक मराठी माणसाला हे वाक्य ऐकून अभिमान वाटला असेल आणि सगळ्यांनी मनोमन तुम्हाला सदिच्छा दिल्या असतील हे नक्की की लवकरात लवकर फ्लोआचं काम अगदी साता समुद्रापार जाऊन पोहोचव आणि अगदी आपली मराठी आणि संस्कृत भाषा तिथल्या सुद्धा सगळ्या नागरिकांनी आवडीने शिको. अगदीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि इतके छान विचार आणि इतकं आपल्या म्हणजे नसानसात भिनलेलं असणं म्हणजे काय असतं ना ते आता मला तुमच्याशी बोलून लक्षात येतंय की तुम्ही किती स्वतःला झोकून दिलंय, वाहून घेतलंय ह्या सगळ्या कार्यासाठी. तर खरोखरच खूप छान वाटलंय. आजच्या गप्पा ह्या छान होणारच होत्या खरं तर आणि त्या तशाच पद्धतीने सुरू आहेत, पण मला कुठेतरी वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्हाला थांबवावं लागतंय. तर जाता जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना काय सल्ला द्यावा असं वाटतो?
0: जाता जाता मी सगळ्यांना एवढंच सांगेन की कुठलीही तुम्हाला आवडीची, परदेशी असेल, भारतीय असेल, कुठलीही एक भाषा, एक कला आणि एक स्पोर्ट हे नक्की शिका. ते कायम उपयोगाला येतं, त्यातली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. एक भाषा, एक कला, एक स्पोर्ट म्हणजे एक क्रीडा हे तुम्ही प्रत्येकाने शिकलंच पाहिजे आपण आणि ते कधीच वाया जात नाही. ते भले तुम्ही पुढे कंटिन्यू करा नका करू, ते किती काळ करायचं का ते हॉबी सारखं म्हणून ठेवायचं, आठवड्यातनं एकदा करा, महिन्यातनं एकदा करा, जे काही तुम्हाला करायचं ते, पण हे तुम्ही नक्की करत राहा आणि ह्याचा प्रचंड उपयोग होतो. दोन भाषा, आपण मुळातच भारतीय लोक हे मल्टी लिंग्विस्ट ज्याला म्हणतो, जास्त एकपेक्षा जास्त भाषा मुळातच आपल्याला येतच असतात, कारण आपल्या देशामध्ये एवढ्या सगळ्या भाषा आहेतच जे संमिश्रण त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. तर आपण म्हणूच शकत नाही की मी शुद्ध मराठी बोलतो शुद्ध हिंदी बोलतो, बरेचसे शब्द ऑलरेडी मिक्स झालेले
1: आहेत.
0: तर हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे. आपण भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलेलं जिथे भाषा सौंदर्य इतकं कमाल आहे की आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. तर भारतीय भाषा शिका, परदेशी भाषा शिका. भारतीय लोकांना असं म्हणतात की भारतीय लोकांना परदेशी भाषा शिकणं सोपं जातं, कारण मुळातच आपण अनेक भाषांमधल्या व्यक्तींशी एकत्र डील करत असतो दैनंदिन आयुष्यात. कोणतरी आपल्या समोर येतो जो इंग्लिश बोलत असतो, कोणी हिंदी बोलत असतं, कोणी तोडकं मोडकं हिंदी मराठी बोलत असतं, पण तो प्रयत्न करत असतो. तर जो दुसऱ्या भाषेत तोडकं मोडकं बोलायचा प्रयत्न करतो त्याची मूळ एक भाषा कुठेतरी पक्की असणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तसंच आपण कुठली तरी एक भाषा अगदी प्रोफेशनल लेवलला नाही पण आनंद म्हणून किंवा समजून घेण्यासाठी नवीन काहीतरी शिकतोय म्हणून एक भाषा एक कला आणि एक क्रीडा ही आपण शिकलीच पाहिजे प्रत्येकाने.
1: वा मस्त, खूप छान. आणि एकूणच आपल्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. हा सगळा प्रवास तुम्ही अगदी सुरुवातीपासून पाहत आलेले आहात, त्यामुळे आजच्या गप्पा ह्या इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नव्हती. तर अशीच उत्तरोत्तर प्रगती फ्लोआची होत राहो अशा सदिच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला देते. पुन्हा काही वर्षानंतर सुद्धा मी रेडिओ विश्वासची आरजे असेन आणि तुम्ही मला तिकडनं परदेशातून सांगत असाल की आता इकडच्या लोकांचे इंटरव्ह्यू सुद्धा तू घे आणि त्यांना कसं वाटतंय मराठी भाषा शिकून.
0: मलाही काही डाऊट नाही, घडेल याच्यात मलाही काही डाऊट नाही.
1: येस येस. तर खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आतापर्यंत इथेच थांबते. धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: तर असिक हो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या फ्लोआचे कंटेंट डिझायनर आणि क्रिएटिव्ह हेड कौस्तुभ देशपांडे यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी, आणि हे गीत ऐकूयात इन्सानियत के दुश्मन या चित्रपटामधलं.

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां होतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या गाण्याचा किस्सा सांगणार आहे मी तुम्हाला, तो किस्सा बऱ्यापैकी तसा लोकप्रिय आहे, पण काही तारखांशी तो जोडला गेलेला आहे. उद्या 12 जुलै, आपल्या पुणेकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला 12 जुलै 1961 हा दिवस आठवत असेल. याच दिवशी पुण्याच्या जवळचं 500 धरण फुटलं होतं आणि संपूर्ण पाणी पुणे शहरामध्ये आलं होतं. पुण्याचं संपूर्ण भौगोलिक तिथला जो नकाशा होता या पुरामुळे बदलून गेला होता, या महापुरामुळे बदलून गेला होता. पण या महापुरातल्याच एका घटनेनं एक गाणं कसं जिवंत राहिलं त्याचा हा किस्सा आहे. मित्रांनो, मराठीतील आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते महाकवी ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी उलटून 7-8 वर्ष झालीत. त्यांचे यथोचित स्मारक पुण्यात करायचे हे पुणेकर गेली 40-50 वर्ष ऐकत आहात. हे कधी होईल माहीत नाही, परंतु ग. दि. मा यांच्याविषयीचे अनेक आठवणी आणि किस्से आज देखील अनेक कार्यक्रमांमधून सांगितले जातात. ग. दि. मांना आपल्यातून जाऊन देखील आता 40-50 वर्षाचा कालावधी झाला असला तरी त्यांच्या शब्दांची जादू आज देखील अबाधित आहे. सध्या पुणे विविध भारती या आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 8:30 वाजता ग. दि. मांच्या गाण्यांचा एक कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात गाण्यांच्या सोबतच अनेक किस्से देखील सांगितले जातात. आजचा हा जो किस्सा आहे हा ग. दि. मांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी तयार केलेल्या त्यांच्या ग. दि. मांवरच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. अतिशय मनोरंजक असा हा किस्सा आहे. मित्रांनो, काही गाण्यांचं अगदी भाग्य असतं. देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यय ग. दि. मांच्या एका गाण्याबाबत आला होता. 12 जुलै 1961 या दिवशी पुण्यात 500 धरण फुटलं आणि हाहाकार माजला. ग. दि. मांचे एक मित्र बाळ चितळे मोठा नदीच्या काठी सदाशिव पेठेत राहत होते. त्यांचे घर देखील पाण्याखाली गेले होते. पण मित्रांनो, स्वतःच्या होणाऱ्या नुकसानीपेक्षा त्यांना अधिक चिंता लागली होती ती ग. दि. मांच्या एका हस्तलिखिताची. तेव्हा ग. दि. मांनी नुकतेच वरदक्षिणा या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गाणी लिहून त्यांच्याकडे दिली होती. त्याची कथा पटकथा तर त्यांनी दिग्दर्शकाकडे दिली होती, पण ते गाणं त्यांनी शेवटी लिहून दिलं होतं ग. दि. मांनी. ते गाणं मात्र बाळ चितळे आपल्या घरी घेऊन गेले होते आणि पुराच्या तडाख्यात ते गाणं त्यांच्या घरातच राहून गेलं होतं. मित्रांनो, त्या काळात झेरॉक्स वगैरे असा काही प्रकार नव्हता, त्यामुळे त्याची एकमेव उपलब्ध अशी प्रत होती. तिचे काय झाले असेल याची चिंता त्यांना रात्रभर लागून राहिली होती. पुढे काही तासांनी पाणी उतरल्यानंतर चितळे आपल्या घरी गेले आणि धडधडत्या हृदयांनी त्यांनी आपलं घर उघडलं. त्यांना घरातील सामान सर्वत्र चिखल झालेला दिसला, कशाचा काही पत्ता लागत नव्हता. त्यांना वाटलं गेलं गाणं, ग. दि. मांचं गेलं गाणं, आता ग. दि. मां प्रचंड आपल्याला झापणार. पण गंमत अशी झाली, एक आश्चर्य त्यांना दिसलं. त्यांनी ज्या टेबलवर ग. दि. मांचं गाणं लिहून ठेवलं होतं तो टेबल जसं पाणी घरामध्ये शिरलं ते वर वर सरकला तो टेबल आणि ते तो टेबलवरती छताला जाऊन चिकटला. ते तरंग तरंगत वर गेल्यामुळं ते गाणं जशाला तसं राहिलं. त्यांनी हळूवारपणे टेबल खाली उतरवला आणि ग. दि. मांचं गाणं त्यांना तिथे दिसलं. ग. दि. मांच्या सुंदर अक्षरात ते गाणं लिहिलं होतं, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. बाळ चितळेंना अतिशय आनंद झाला, त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू झळकू म्हणजे वाहू लागले आणि त्यांनी ते गाणं ग. दि. मांना दाखवलं. दिनकर द. पाटील हे देखील खुश झाले.
नंतर मन्नाडे, हिंदीतील ख्यातनाम पार्श्वगायक मन्नाडे यांच्या आवाजात घन घन माला हे गाणं मल्हार रागावर आधारित आहे. ते संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलं. विष्णुपंत जोग हे जुन्या काळातील एक बुजुर्ग अभिनेते यांच्यावर हे गाणं चित्रित झालं. हा सिनेमा होता वरदक्षिणा. खरं तर त्या काळामध्ये महाराष्ट्रात काय भारतात सगळीकडेच हुंडा या अनिष्ठ प्रथेविरुद्ध सगळीकडून चळवळ सुरू झाली होती. त्या चळवळीचा एक भाग म्हणून हा चित्रपट होता. पण अतिशय सुंदर हा चित्रपट बनला होता. दिनकरद पाटील हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. घनघन माला नवी दाटल्या हे गाणं आज देखील अनेक कार्यक्रमांमधून गायलं जातं, ऐकलं जातं आणि रसिकांकडून पसंत देखील केलं जातं. मित्रांनो, 12 जुलै हा पुणेकर कधीही दिवस विसरू शकत नाही. या दिवशी 500 धरण फुटलं होतं. पण आपल्या संगीतप्रेमींसाठी हा दिवस एक वेगळ्या कारणासाठी आठवणीत आहे. ते म्हणजे गदिमांचं 500 महापुरात वाचलेलं गाणं घनघन माला नभी दाटल्या. आणि ते देखील काय आश्चर्यकारक रीतीने वाचलं होतं. त्याचा हा किस्सा, हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला
2: अल्बेला या चित्रपटामधलं गीत हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं.

उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत आहे उत्तम सिंग यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दिल तो पागल है या चित्रपटामधलं.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोता, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385 340 454.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. हे गीत आपण ऐकणार आहोत अर्पण या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरना आपले स्वागत करतो। श्रोतेहो, आपणास माहिती आहे मागील आठवड्यात क्रीडा पत्रकार दिन साजरा करण्यात आला। हा क्रीडा पत्रकार दिन कसा असतो आणि तो याची सुरुवात कशी झाली, त्याचबरोबर अनेक क्रीडा क्षेत्रावर अनेक आपण फोकस मारणार आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत। त्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय शिव छत्रपती पुरस्कार विजेते अविनाश खैरनार यांना। सर नमस्कार।
6: नमस्कार
5: सर, मागील आठवड्यातच जो आपला क्रीडा पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्याविषयीचा आपण आमच्या श्रोत्यांना सांगणार की हा क्रीडा पत्रकार दिन कसा साजरा केला आणि कधीपासून साजरा केला जातात।
6: 2 जुलै 1924 रोजी फ्रान्स येथे असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल प्रेस स्पोर्ट्स या नावाने संस्थेची स्थापना झाली। ही संस्था क्रीडा पत्रकारांची संस्था होती आणि या संस्थेच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचा स्थापनेचा दिवस म्हणजे 2 जुलै हा दिवस जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली।
5: मग तो भारतात महाराष्ट्रात साजरा केला जातो का आणि त्याचं स्वरूप हळूहळू कसं तयार होत गेलं?
6: या संस्थेचा उद्देश तो होता का क्रीडा पत्रकार असतात तर ते या संस्थेचे 160 व्यावसायिक क्रीडा पत्रकार संघटना संलग्न आहे। या संस्थेमार्फत दरवर्षी मार्च महिन्यात 2 पुरस्कार दिले जातात जे पुरुष व महिला खेळाडू गत वर्षी झालेल्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात त्या खेळाडूंना एक पुरस्कार दिला जातो। दुसरा पुरस्कार हा ब्रिटिश क्रीडा पत्रकार पुरस्कार म्हणून क्रीडा पत्रकारांना दिला जातो, त्यांच्या गतवर्षाच्या कामगिरीवरून हा पुरस्कार दिला जातो। परंतु आपल्या देशात आणि राज्यात असा जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा झाल्याचं कुठे ऐकिवत नाही। परंतु गेल्या 5-1 वर्षापूर्वी आपण नाशिकमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या मार्फत हा जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा केला होता, त्याचप्रमाणे यावर्षी आपण हा क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो।
5: मग या क्रीडा पत्रकार दिनानिमित्त असं म्हणता येईल का सर्व क्रीडा पत्रकार एकत्र येतात वगैरे?
6: हो, तसंही म्हणता येतं, कारण या जागतिक क्रीडा पत्रकार दिनानिमित्त जे काही क्रीडा पत्रकार असतात ते क्रीडा क्षेत्राचा विकास आणि प्रसार करण्यासाठी काम करतात आणि या त्यांच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रीडा क्षेत्रातून त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं।
5: बरोबर सर, क्रीडा पत्रकार हा घटक किती महत्वाचा आहे काय सांगतील आप?
6: वास्तविक आपल्या देशामध्ये क्रीडा क्षेत्र उपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे क्रीडा पत्रकार देखील उपेक्षितच आहे। तर अशा परिस्थितीमध्ये क्रीडा क्षेत्राचा प्रसार आपण क्रिकेटचं बघतो, क्रिकेट केवळ 8 ते 10 देशांमध्ये खेळला जातो परंतु आपल्या भारतात क्रिकेटला देव मानलं जातं।
5: बरोबर,
6: वास्तविक आपला राष्ट्रीय खेळ हॉकी, त्या हॉकीपेक्षाही क्रिकेटला जास्त महत्व दिलं जातं। काय महत्व दिलं जातं? तर त्याची जी पब्लिसिटी मिळते त्याच्यामध्ये जे ग्लॅमर निर्माण झालं ते केवळ या प्रसिद्धी माध्यमामुळेच त्याला ग्लॅमर निर्माण झालं, तसं इतर खेळांच्या बाबतीत झालेलं नाहीये। तर अशा परिस्थितीमध्ये क्रीडा पत्रकार हे इतर खेळांचा देखील विचार करून त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर इतर खेळ सुद्धा पुढे येतात। आपण जर का थोडक्यात उदाहरण घेतलं तर आता क्रिकेटच्या IPL स्पर्धा झाल्या, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला।
5: बरोबर,
6: त्याप्रमाणे आता स्पोर्ट्स चॅनल सुद्धा स्वतंत्र निर्माण झाली त्याच्यासाठी।
5: बरोबर,
6: मग आता क्रिकेटच्या पद्धतीप्रमाणे कबड्डीची लीग चालू झाली, फुटबॉलची लीग चालू झाली, मराठमोळा आपला खो खो खेळ म्हटला जातो त्याची सुद्धा लीग चालू झाली, आमच्या व्हॉलीबॉलची देखील लीग चालू झाली।
5: बरोबर,
6: तर त्याच्यामुळे या खेळांकडे, कारण टीव्ही चॅनलमध्ये घराघरात खेळ बघितला जातो.
5: बरोबर.
6: आज महिलांना सुद्धा क्रिकेट मधलं सगळं कळतं.
5: हो.
6: का तर केवळ त्याचा प्रचार आणि प्रसार घराघरात पोहोचल्यामुळे.
5: बरोबर.
6: तसंच आता इतर खेळही जर का घराघरात पोहोचले तर इतर खेळांना देखील प्रसिद्धी मिळू शकते आणि या खेळांकडे मुलं त्यांचे पालक आकृष्ट होतात.
5: बरोबर.
6: म्हणून क्रीडा पत्रकारांना फारच महत्व आहे. परंतु क्रीडा पत्रकार आपल्याकडे असं स्वतंत्र असा नाहीये. एखादं वृत्तपत्र सोडलं तर त्या व्यतिरिक्त दुसरं कोणाकडे असे स्वतंत्र असे क्रीडा पत्रकार नाहीये. इतर विभाग सांभाळून क्रीडा पत्रकारांना काम करावं लागतं. वृत्तपत्रांचं धोरणही आता बदलत चाललेलं आहे वाढत्या स्पर्धात्मक युगामुळे. तर अशामुळे उत्पन्नाचा स्रोत ज्या क्षेत्राकडून येतो त्या क्षेत्राच्या बातम्या आपल्याला अधिक वाचायला मिळतात.
5: एकदम बरोबर. सर आपण जर बघितलं तर क्रीडा पत्रकाकडे जसं पाहिलं जातं तर त्याच्याकडून अपेक्षा पण व्यक्त केल्या जातात. त्या अपेक्षा काय असल्या पाहिजे आपल्याला काय वाटतं?
6: अपेक्षा ह्या फक्त क्रीडा संघटनांकडनं किंवा खेळाडूंकडनं व्यक्त केल्या जातात. कारण त्यांना त्यांच्या खेळाची प्रसिद्धी. आता आपल्याकडे काय प्रकार आहे, एखादा इंटरनॅशनल खेळाडू जर का तो आपल्या नाशिक मधला जर का असला तर त्याला भरघोस प्रसिद्धी मिळते.
5: एकदम बरोबर.
6: परंतु त्या स्तरापर्यंत तो पोहोचण्यासाठी तो जिल्हा स्तरावर चमकतो, राज्य स्तरावर चमकतो, राष्ट्रीय स्तरावर चमकतो. अशा वेळेस त्याला प्रसिद्धी मिळत नाही.
5: बरोबर.
6: त्याला म्हणा किंवा त्या खेळाला प्रसिद्धी मिळत नाही. आपण उच्च पदावर गेल्यावरच प्रसिद्धी करतो.
5: एकदम.
6: जर का सुरुवातीला प्रसिद्धी मिळाली त्याला तर त्याचाही हुरूप वाढतो, इतरांचाही हुरूप वाढतो. आणि नाही आपण या खेळाकडे बघितलं पाहिजे, या खेळावर खेळामध्ये आपण चांगली कामगिरी करू शकतो.
5: या
6: निमित्ताने नवीन खेळाडू येऊ शकतात मैदानावर.
5: असं आहे का जो क्रीडा पत्रकारच खरं तर एखाद्या खेळाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतो त्या खेळामुळे किंवा त्या खेळाडूमुळे, पत्रकारामुळे ते खेळाडू किंवा खेळ पुढे येत असतो असं म्हणता येईल आपल्याला?
6: हो निश्चितच. आपल्याकडे आहे ना उदाहरण ग्रामीण भागातले, आता कविता राऊत झाले, आता दत्तू बोकनळ झाला, नंतर तो निफाडचा सर्व्हिस कुशारी झाला.
5: बरोबर.
6: ह्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी ज्या परिस्थितीमध्ये सराव करून पोहोचले तिथपर्यंत त्याची बातमी आपल्या नाशिकमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे ते नाशिकच्या लोकांना माहिती झालं की बा एवढ्या कठीण परिस्थितीमधून खेळाडू घडू शकतात.
5: बरोबर.
6: तर मग आपण का करू नये, असे उदाहरण आहे आपल्याकडे. केवळ प्रसिद्धीमुळे त्या खेळाकडे

0: अपुष्ट झाल्याचं दिसून येतं आपल्याला.
1: सर आपण जर बघितलं हे सर्व क्रीडा पत्रकार प्रत्येक खेळाला पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो, तो जीव तीड मेहनत करत असतो. असं करत असताना या क्रीडा पत्रकारच हा उपेक्षित राहतो असं म्हणता येईल का? कारण त्याला ज्या बाकीच्या याच्यातून ज्या लेवलनी त्याला पुढे आणलं जातं त्या लेवलनी क्रीडा पत्रकार हा बाजूला असतो, त्याच्या बातम्यांच्या दृष्टीने त्याला बाजूला त्याच्या वेगळ्या नजरेने त्याच्याकडे थोडं पाहिलं जातं असं म्हणता येईल.
0: हो निश्चितच, कारण कसं होतं आता वृत्तपत्राचे प्रत्येक वृत्तपत्राचे धोरण वेगळे असतात, कुठल्या विभागाला दिलं पाहिजे प्राधान्य हे वृत्तपत्राच्या धोरणानुसार ठरतं. आता क्रीडा पत्रकारांनी किती जरी ओढाताण करून मेहनत करून बातमी मिळवलेली असती पण त्या बातमीला जर का प्रसिद्धीसाठी योग्य तो न्याय मिळाला नाही तर तो पत्रकार देखील नाराज होतो, तो खेळाडू देखील नाराज होतो, त्याच्याशी संबंधित असलेले सर्वजण नाराज होतात. त्याच्यामुळे क्रीडा पत्रकाबरोबर हे सगळे उपेक्षितच राहतात.
1: सर याच अनुषंगाने मला एक आणखीन एक नाव आठवतं, म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुंबईचे महाराष्ट्र टाइम्स मध्ये ज्यांनी पत्रकारिता खरं कॉलम चालू केला, जे पेज चालू केलं ते म्हणजे व्ही करमरकर. हेच खरं क्रीडा पत्रकारितेचे मुख्य आधारस्तंभ होते, यांच्यापासूनच खरं क्रीडा पत्रकारिता पुढे आली असं म्हणता येईल का आपल्याला?
0: निश्चितच, कारण व्ही करमरकर सर हे आपल्या नाशिकचे भूमिपुत्र, ते स्वतः आपल्या नाशिकमध्ये त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये एचपीटी कॉलेजकडनं टेबल टेनिस खेळायचे, त्यामुळे ते स्वतः खेळाडू होते. खेळाडू असताना खेळाडूच्या अडचणी, होणाऱ्या स्पर्धांमधल्या त्रुटी या सर्व त्यांना माहिती होत्या. आणि त्यांचं मग जेव्हा त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली तर मग या गोष्टी सर्व त्यांनी स्वतः अनुभवलेल्या असल्यामुळे ते त्याला प्रत्येक बातमीला सखोल न्याय दिला त्यांनी. आणि त्यांचं लिखाण पाहून 1962 मध्ये महाराष्ट्र टाइम्स ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यात आला त्यावेळेस स्वतंत्र क्रीडापान त्यांनी सुरू केलं आणि त्या क्रीडापानाचं सहसंपादक म्हणून त्यांची नियुक्ती केली. आता त्यावेळेस फक्त इंग्रजी वर्तमानपत्रामध्येच स्वतंत्र क्रीडापान असायचं,
1: बरोबर,
0: पण महाराष्ट्र टाइम्सने सुरुवातीपासूनच स्वतंत्र क्रीडापान सुरू केलं आणि ते शेवटच्या पानावर दिलं त्यांना. त्याच्यामुळे पहिलं क्रीडापान हे महाराष्ट्र टाइम्सने सुरू केलं आणि त्यांच्या त्याच्यामध्ये खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, पंच, क्रीडा संघटक या सर्वांना त्यांनी उचित न्याय दिला.
1: बरोबर,
0: त्याचबरोबर त्यांचं त्या स्पर्धेमध्ये आता त्यांनी ऑलिम्पिक, एशियाड, कॉमनवेल्थ गेम यासारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये देखील वार्तांकन केलेले
1: आहे,
0: त्याच्यामुळे त्या स्पर्धांमधील असलेल्या त्रुटी त्याच्यावर सुद्धा त्यांनी बेधडक लिहिलेले आणि त्यांची पत्रकारिता ही त्याच दृष्टीने त्या अंगाने बघितली जाते. कारण चांगले तर सगळंच लिहितात परंतु त्या ज्या वाईट गोष्टी तिथे घडलेल्या आहेत त्या सुद्धा प्रकाशात आणणं एक क्रीडा पत्रकाराचं काम असतं, त्या पद्धतीने त्यांनी ते काम केलं आणि त्यांच्या या बेधडक लिखाणामुळे काही जणांना जेलची हवा सुद्धा खावी लागलेली त्याचं उदाहरण आहे.
1: सर व्ही करमरकरांची जी संकल्पना आहे ती आता इतर जिल्हास्तरीय पेपर ते पण राबवत आहेत, जसं आपण नाशिकमध्ये घेतलं तर देशज्योत गावकरी
0: हो
1: सुद्धा
0: महाराष्ट्रांनी मग क्रीडापान शेवटच्या पानावर सुरू केलं तेव्हापासून मग इतर वर्तमानपत्रामध्ये देखील ते शेवटचं पान क्रीडासाठी सुरू झालं आणि वाचक देखील आज पहिल्या पानावरच्या महत्वाच्या बातम्या वाचल्यानंतर लगेच शेवटच्या पानाकडे जातो.
1: बरोबर,
0: कारण त्याला माहिती का याच्यामध्ये खेळाच्या बातम्या आहे, त्याच्यामुळे तो पहिलं पान झाल्यानंतर शेवटचं पान निश्चितच वाचल्याशिवाय वाचक पेपर सोडत नाही.
1: बरोबर सर, याच पुढे जाऊन आपण जर म्हटलं की क्रीडापान हे आता खरोखर महत्वाचं झालेलं आहे का? तुमचं पाणी जितकं महत्वाचं आहे तितकंच क्रीडापान महत्वाचं आहे.
0: हो,
1: कदाचित शेवटच्या पानावर नसेल पण आतल्या पानात का होईना, आपल्या पेपरला दैनिकाला त्या आतमध्ये का होईना ठेवावंच लागतं, क्रीडापान ठेवावंच लागतं.
0: हो,
1: काय म्हणता येईल आपल्याला की क्रीडा क्षेत्रातले लोक त्यामुळे वाचनीय झालेले, ते वाचायला लागलेले.
0: हो, कारण टीव्हीवर किती जरी डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट असलं किंवा हायलाइट्स असल्या तरी आजही वाचकांचा दृष्टिकोन हा आहे का नुसतं खेळ आणि खेळाची बातमी न पाहता त्या बातमी पलीकडची बातमी ही वृत्तपत्रांमधूनच त्याला मिळत असते, म्हणून तो किती जरी लाईव्ह टेलिकास्ट झाले किंवा हायलाइट टीव्हीवर दाखवले गेले तरी वर्तमानपत्रातील क्रीडा क्षेत्राच्या संबंधित बातमी वाचल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही.
1: क्रीडा पत्रकार हा फक्त झालेल्या स्पर्धा त्याचं वार्तांकन करत नाही तर तो अन्यायाला वाचा पण फुडतो काही वेळेस.
0: हो निश्चितच, आता आपल्या नाशिकमध्येच उदाहरण घ्या ना, आपण क्रीडा खात्याशी संबंधित जे काही गैरबाबी आढळून आल्या त्याच्यावर आपल्या दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई पण झालेली, म्हणजे क्रीडा पत्रकार जर का जागरूक असला तर त्याच्या निश्चितच दखल घेतली जाते.
1: बरोबर सर, आपल्याला अखेरचा प्रश्न, आपण क्रीडा पत्रकारांकडून आणखी काय अपेक्षा ठेवू शकतात आणि त्यामध्ये अजून काय डेव्हलपमेंट झालेली पाहिजे की जे आता क्रीडा पत्रकारिता आहे पण त्याच्या पुढे जाऊन अजून ही डेव्हलपमेंट पाहिजे आपल्याला का त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे?
0: आता सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आणि दैनिक वर्तमानपत्राच्या धोरणानुसार मी आता वर सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी उत्पन्नाचा स्रोत येतो कारण महागाई इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे वृत्तपत्राला सुद्धा त्या दृष्टीने विचार करावा लागतो आणि अशा परिस्थितीत त्यांना स्वतंत्र क्रीडा पत्रकार देणं शक्य नाही त्याच्यामुळे मग जे खेळाची आवड असलेले त्यांच्या पत्रात काम करतात त्यांच्याकडे क्रीडा विभाग सोपवला जातो आणि महत्वाचे जे विभाग असतात त्या बातम्या त्यांना पहिले द्यायला लागतात मग जागा उरली तर ते क्रीडा क्षेत्राच्या संबंधितल्या बातम्या पानावर लागतात.
1: बरोबर.
0: तर अशा परिस्थितीत त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे खरं वस्तुस्थिती माहिती असून आपण अपेक्षा करणं म्हणजे ते चुकीचं होईल. तरी पण आपल्याकडे क्रीडा पत्रकार हे जास्तीत जास्त खेळाडू आणि खेळाकडे लक्ष देऊन असतात त्याचप्रमाणे क्रीडा खात्याकडे त्यांचं लक्ष असतं. काही चुकीच्या बाबी निदर्शनास आल्या तर त्याबद्दल वाचा फोडली जाते. त्याचप्रमाणे खेळ आणि खेळाडू यांना समोर ठेवून चांगल्या प्रकारच्या बातम्या दिल्या तर जास्तीत जास्त खेळाचा प्रसारही होतो आणि आता जे मुलांना मोबाईल अडॅक्ट झालेले मुलं आहे आणि त्यांच्या पालकांनाही समजेल का बा या या ठिकाणी या या खेळांचा सराव चालतो किंवा या या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर होतात स्पर्धा होतात तर त्याच्यामुळे ते मुलांना घेऊन येऊ शकतात आणि आवड खेळाडू म्हणून त्यांच्यात आवड निर्माण होते त्या खेळाची. भले तो पुढे राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळला जरी नसला तरी पण त्याच्या स्वतःचं शरीर सुदृढ ठेवेल कारण खेळाचा बराचसा फायदा हा माहिती आहे पण लोकांना कळत नाही पण असं म्हणतो ना आपण कळतं पण वळत नाही तशातला प्रकार होतो त्याच्यामुळे त्यांना जागरूक करणं हे क्रीडा पत्रकाराच्याच हातात आहे.
1: आता आपण जर बघितलं तर अनेक जण सचिन तेंडुलकरचा फोटो दैनिका पाहिल्यानंतर त्यांना वाटतं का माझा मुलगा सचिन तेंडुलकर व्हावा विराट कोहली व्हावा आणि आताचं तर वैभव सूर्यवंशी व्हावा असं प्रत्येकाला वाटतं.
0: ते तर आहेच आता तो फार मोठा विषय आहे कारण कसं आहे आता पालकांच्या अपेक्षा लगेच वाढून जातात.
1: बरोबर.
0: आता कबड्डी लीग चालू झाल्या तर कबड्डीवर गर्दी झाली कबड्डीच्या मैदानावर खो खो लीग चालू झाल्या तर खो खोच्या मैदानावर गर्दी चालू झाली म्हणजे ज्या ज्या खेळांना प्रसिद्धी मिळते त्या त्या खेळांकडे गर्दीचा ओघ वाढतो.
1: बरोबर.
0: आणि मग प्रत्येक पालकाची हीच इच्छा असते का आपले मुलगा देखील टीव्हीवर चमकावा आपल्या मुलाचं देखील सिलेक्शन व्हावं परंतु त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती घेण्याची त्यांच्याकडे वेळही नसतो आणि तेवढी इच्छाही नसते.
1: आता थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर कविता राऊत हा विषय कर्नाटकातून सुरू झाला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेला. असताना मग अनेक जणांचं लक्ष तिच्याकडे गेल्यावर बरेच जण नाशिकमध्ये धपटत तयार व्हायला लागले. अनेकांना वाटायला लागलं का माझी मुलगी कविता राऊत व्हावी आणि त्याच्या पुढे जाऊन तो वारसा थोडाफार जपल्या गेला. मोनिका आथरे वगैरे यासारख्या मुली तयार झाल्या. हेच असतं की जिथं प्रसिद्धी मिळते तिथं खेळाडू तयार होत असतात.
0: अति साहजिक आहे त्यांची अपेक्षा त्या दृष्टीनेच होती ना कारण कसं आहे आपल्याकडे अजून तेवढं प्रत्येक घराघरात स्पोर्ट्सला महत्व देण्याचं प्रमाण फारच नगण्य आहे. नाही म्हटलं तरी चालेल ज्या घरात खेळाडू घडलेले किंवा जे खेळलेले पालक तशांचीच मुलं मैदानावर दिसतात परंतु जे सामान्य नागरिक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो प्रत्येक घरातून जर का खेळाला न्याय मिळाला खेळाकडे लक्ष गेलं तर निश्चितच प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला खेळाडू निर्माण झालेले दिसतील.
1: बरोबर सर. सर तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: धन्यवाद.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: विनोद राठोड यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. समीर यांच्या गीताना संगीत नदीम श्रवण यांचं आहे तर चित्रपट आहे दिवाना.

0: जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
1: आतंक हे आतंक या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात उदित नारायण आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरामध्ये. संगीतकार पप्पी लहेरी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कठपुतली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. देशप्रेमी या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.
3: आप तो बोले जी

0: जाने क्या आशिक हूँ। अरे एक बार पकड़े तो छोड़ते नहीं, उठा बोले जाते जाले।
1: हट जा, मैं तो मारूंगी।
0: हल्लू हल्लू मार, तेरी खल्लाई मरोड़ जाएगी। तो
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट आहे खून का रिश्ता.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: स्वरशिल्प प्रेझेंट वोकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात इन्साफ या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देणार आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. मंडळी, प्रत्येक गुरुवारी आपण इथे भेटत असतो आणि मी तुम्हाला एका नवीन देशातील नवीन शहरात घेऊन जात असते. ही भटकंती आपल्याला माहीतच असेल की फक्त जागांपुरती सीमित राहत नाही, तर तिथला इतिहास, स्थानिक लोकांची भाषा, राहणी, त्यांचे रीतिरिवाज, राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टीविषयी आपण माहिती करून घेत असतो. सर्वात प्रथम आपण जातो त्या देशातील इतिहासाकडे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना इतिहासात एवढी गोडी नसेल, पण आपण भटकंती करताना त्या त्या देशांचा इतिहास जाणून घ्यावा असे मला जरूर वाटते. आपण यावेळीही कोरियातील इतिहास बघणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिले की कोरियाचा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी आपल्याला कळते ते सोल येथील नॅशनल म्युझियमला भेट दिल्यानंतर. आपण म्हणतो भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतका हजारो वर्षांचा इतिहास आहे यावर आपल्याला डोळ्यांनी पाहून विश्वास ठेवावा लागतो. आता आपण थोडे कंपन्यांविषयी बोलूया. कोरियातील मोठ्या कंपन्यांचे, आता मोठ्या कंपन्या कोणत्या, तर सॅमसंग, लोटे या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स म्हणजे त्यांची उत्पादनं आपण या देशांविषयी काहीही माहीत नसताना रोज वापरत आलेलो आहोत. पण या सगळ्या कंपन्या कोरियाच्या आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? तर आजपासून आपण ह्या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की आपण असे अनेक प्रकार वापरतो, अनेक उत्पादनं वापरतो, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, ओव्हन वगैरे, तर ते वेगवेगळ्या देशातून आलेले असतात. आपल्याला एक होमवर्क सांगते की आपण किती उत्पादनं कोरिया या देशातली वापरत आहोत हे सहज एक गंमत म्हणून आपण लिहून ठेवूया किंवा आजपासून बघूया. असो, तर आपण अशा आता आणखी गोष्टींची माहिती घेणार आहोत, ती म्हणजे चेरी ब्लॉसमची. कोरियाने स्वतःची इतकी कौतुकास्पद प्रगती अनेक भागामध्ये केलेली आहे किंवा अनेक ठिकाणी केलेली आहे हे आपण बऱ्याचदा ऐकलेले असते. जपानला भेट दिल्यावर माझ्याही मनात वाटत होते की आपण तिसऱ्यांदा जपानला जावं, पण नंतर कोरिया त्याचा शेजारी असल्यामुळे आपण कोरियालाही एकदा चेरी ब्लॉसम बघायला जावं असं माझ्या मनात आलं आणि या कारणाने आपण आता चेरी ब्लॉसम बघायला जात आहोत. आता चेरी ब्लॉसम म्हणजे काय, प्रत्येक अनेकांना माहीत असेल की जगातील अतिशय सुंदर असा फुलांचा मौसम म्हणजे चेरी ब्लॉसम हा वर्षातून एकदाच येतो. निसर्गाचे हे अनोखे सौंदर्य पाहायला मला वाटतं प्रत्येकाने जाणे अपरिहार्य आहे. म्हणून कोरियात जा आणि सोल या राजधानीला भेट देताना आपण इथला एकदा चेरी ब्लॉसम बघावा असं मला वाटतं. मंडळी, राजधानी म्हटलं की या शहराविषयी काही खास गोष्टी नक्कीच असतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोल या शहराला राजधानीचं मान गेले कित्येक वर्ष, म्हणजे 600 वर्षापेक्षा अधिक मिळालेलं आहे आणि इथे आधुनिक आणि जुन्या पारंपरिक संस्कृतीचा संगमही पाहायला मिळतो. कोरियात आपल्याला इतिहास जर बघितला तर कोरियात डच लोकांनीही काही वर्ष राज्य केले आहे, तसेच इथे चिनी राजवटींनी आणि शेवटी जपानी लोकांनी राज्य केले. त्यामुळे इथे तीन प्रकारच्या संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो जो त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. आम्ही जेव्हा इथे फिरत आहोत तेव्हा तापमान 5

0: डिग्री ते 15 डिग्रीपेक्षा कमी जास्त होताना दिसते. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला आहे आणि अतिशय प्रगत देश आहे. थोडक्यात सांगायचे तर हा मॉडर्न देश आहे. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला असल्यामुळे इथे प्रसिद्ध असे बार्बेक्यू, स्ट्यू, नूडल्स आणि गरम गरम राईस खायला मजा येते. एक वेगळाच आनंद मिळतो. इथे अनेक खवय्ये मला वाटतं असावेत, त्यामुळेच आणि भारतातील काही रेस्टॉरंट्स किंवा काही खवय्ये इथे पोचलेले आहेत ज्यांची स्वतःची रेस्टॉरंट्स आहेत हे पाहून खूप आश्चर्य आणि अभिमान वाटतो. असो, याशिवाय अनेक बढिया रेस्टॉरंट्स आहेत जिथे खाण्याचे तर थोडे जास्ती असतात, परंतु भरपूर खाण्यापिण्याची सोय असते. तुलनेने सिंगापूरमध्ये हे असंच आढळतं, परंतु हेच खाणे जरा जास्ती महाग असते. सोल येथील रेस्टॉरंट्स पण स्वच्छ असतात, मॉडर्न असतात आणि खूप गर्दी असलेली असतात. कदाचित आम्ही गेल्याचा सीझन असेल तो, परत बऱ्याच पर्यटकांची गर्दी दिसली. विशेषतः गँगनाम, सोलुंग, इस्तेवान अशा अनेक जागा लोकांना भटकण्यासाठी आवडतात. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली कॉस्मेटिक इंडस्ट्री, ज्याची उत्पादनं आता भारतातही पोचलेली आहेत. इथे अनेक म्हणजे कोरियाला अनेक प्रकारची चेहऱ्याला आवडणारी आणि चेहऱ्याला सुंदर बनवणारी सौंदर्य प्रसाधने मिळतात. शिवाय मी अनेकांना विचारलं किंवा न विचारताही काही लोकांनी इथून मास्क किंवा क्रीम्स आणण्याबद्दल मला सांगितले. त्यामुळे दक्षिण कोरियाचे नाव या इंडस्ट्रीसाठी भयंकर खूपच प्रसिद्ध होतं हे लक्षात आले. सोल येथील नॅशनल म्युझियम जेव्हा आम्ही पाहत होते तेव्हाही त्या काळात हजारो वर्षापूर्वी अलंकार हे बायकांना आवडत होते, तिथल्या स्त्रियांना आवडत होते. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, कंकण, कंबरपट्टे शिवाय नटलेल्या अनेक वस्तू, स्त्रियांच्या नटनाच्या अनेक वस्तू बघून मला हे वारंवार जाणवलं की काळ बदलला, हजारो वर्ष गेली, फॅशन बदलली, पण बायकांची नटण्याची आवड मात्र तशीच कायम राहिली आहे आणि आभूषण अलंकार घालायची सवय ही तशीच राहणार आहे. तर या नोटवरती, या संदेशावरती मी इथे थांबते, कारण या भागात आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

बाल गोपाळां करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादर करत्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्त.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थात वारली चित्रकलेवर जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. यासोबतच रेडिओ विश्वासच्या माध्यमातून अनेक विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी उपयोगी अशा मालिका सादर होत असतात, ज्यामध्ये विविध कार्यक्रम आपण प्रसारित करत असतो. लहान मुलांसाठी नातवंडांशी गप्पा असेल किंवा विनोबा म्हणे हा शिक्षकांसाठीचा कार्यक्रम असेल. यासोबतच आपल्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून एक कार्यक्रम सादर होतो, तो म्हणजे सावित्री अबॅकसच्या, आणि ज्यामध्ये अबॅकस शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका आहेत त्यांचे अनुभव ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत असतो. तर असे अनेक विविध कार्यक्रम आपल्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून प्रसारित होत असतात, त्यासोबतच विविध वयोगटातल्या व्यक्तींना आपण भेटत असतो. याच अनुषंगाने आज माझ्यासोबत नाशिकचा एक विद्यार्थी आज इथे गप्पा मारण्यासाठी आलेला आहे, ज्याचा उल्लेख मला मुद्दाम करावासा वाटतो. तो म्हणजे कॅडेट तनिष्क वर्षदा भूषण सोनजे. हा सैनिक स्कूलचा विद्यार्थी आपल्या नाशिक मधून हरियाणाला आता पुढील शिक्षणासाठी चाललेला आहे. जो आधी उदोजी होरायझन ह्या शाळेमध्ये शिकत होता, परंतु आता तो पुढील शिक्षणासाठी सैनिक स्कूल हरियाणा या ठिकाणी चाललेला आहे. आणि एकूणच त्यांनी हा सगळा अभ्यासक्रम कसा पूर्ण केला, तो भारतातून 6645वा ऑल इंडिया रँक मध्ये आलेला आहे. सध्या इयत्ता 7वी मध्ये शिकतो आहे. तर ह्या सगळ्या त्याच्या अचीवमेंट्स मागे नक्की कोणाचं योगदान आहे, कोणाची मेहनत आहे आणि त्यांनी स्वतः कसा अभ्यास केला, या सगळ्याच विषयावरती आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तनिष, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद.
2: जसं मी म्हंटल की तू आता सैनिक स्कूल मध्ये पुढच्या शिक्षणासाठी चाललेला आहेस, तर तुझा आतापर्यंतचा अभ्यास हा कशा पद्धतीने राहिलाय? म्हणजे सैनिक स्कूल मध्ये भरती व्हावं ही तुझी आधीपासून इच्छा होती की आता काही वर्षापासून किंवा काही काळापासून तुला ही इच्छा मनामध्ये जागृत झाली? काय सांगशील त्याबद्दल?
3: पहिले तर मी ब्रेंटन एज्युकेशन मध्ये शिकत होतो, अभ्यास केलं तिकडे. जे 8 लेवल असतात, 8 लेवल जे 14 वर्षाच्या पर्यंत कम्प्लीट करायचे असतात ते मी 11व्या वर्षात कम्प्लीट केल्या. मग मला स्कॉलरशिप द्यायची होती 5वीत असताना. मग संतोष महाजन सर आय स्कॉलर अकॅडमी तिकडे क्लास लावला, सर्वात पहिले तिकडे क्लास लावला. मग मला त्याच्यात इच्छा आली नवोदयमध्ये, नवोदयची पण एक्झाम द्यावी, काही काही मुलांकडनं मला मार्गदर्शन भेटलं. मग मी नवोदयचा क्लास लावला. मग सैनिक स्कूल एंट्रान्स एक्झाम मधले काही काही सिनियर्स होते ते पण आले होते, त्यांच्याकडनं पण मार्गदर्शन भेटलं. मग माझ्या मनात विचार आला की मी सैनिक स्कूल एंट्रान्स एक्झाम द्यावी. मग जेव्हा फॉर्मचा लास्ट डे होता तेव्हा फॉर्म भरला, तेव्हापासून अभ्यास सुरू झाला.
2: बरं, तू मगाशी उल्लेख केला ब्रेन ट्रेनचा, तर मला सगळ्या श्रोत्यांना माहितीच आहे की आपण अबॅकस हा जो कार्यक्रम रेडिओ विश्वासच्या माध्यमातून प्रसारित करत असतो, निकुंभ सर जे आहेत तर ते त्यांच्या सगळ्या टीचर स्टाफला इथे पाठवत असतात आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्या सरांचा उल्लेख तू केला. तर अबॅकस शिकत असताना नेमकं तुला कशी त्याच्यामध्ये गती येत गेली? तू म्हटलास की तू 8 लेवल कम्प्लीट केल्या, तर मग सोपं वाटलं, काय वाटलं नेमकं तुला?
3: सर्वात पहिले काय केलं ना आपल्याला त्याच्यात अवघड वाटतं ते सगळं. पहिले मला अवघड वाटलं, पण माझी जेव्हापासून इच्छाशक्ती वाढायला लागली ना मग मला खूप इझी घेतलेलं, 8 च्या 8 लेवल सगळं इझी गेलं
2: आणि ते शिकताना तुला मजा आली.
3: हा मजा आली.
2: तू उल्लेख केला की नवोदित सैनिक स्कूलची तू एंट्रन्स एक्झाम पण दिली, मग ती एक्झाम नेमकी कशी असते आणि ती कुठल्या वयोगटामध्ये द्यायची असते?
3: नवोदय एक्झाम 5वीत असते. 5वीत दिली, 5वीत द्यायची असते, 5वीत आणि 8वीत. 5वीत आणि 8वीत दिली तर आपण 6वीत जातो आणि 8वीत दिली तर आपण 9वीत जातो. सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम अशी असते की त्याच्यात आपण 5वीत त्याच्यात 2 वर्षाचे 2 चान्स भेटतात. मग आपण 5वीत किंवा 4थीत किंवा 6वीत त्याचं एज असतं त्याप्रमाणे दिली तर आपण 6वीत जातो. मग जे असतं दुसरं 8वीतून 9वीत जातो,
2: म्हणजे 1 वर्ष आपल्याला पुढच्या वर्गात बसायला चान्स मिळतो.
3: जर आपण लेट एक्झाम दिली तर तोच वर्ग रिपीट करावा लागतो.
2: बरं, आणि ह्यामध्ये परीक्षा तू म्हटलास की एंट्रन्स एक्झामची तयारी तू केली, पण ह्यामध्ये विषय कसे असतात, म्हणजे कुठल्या कुठल्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात?
3: नवोदय मध्ये इंग्लिश, मॅथ्स आणि इंटेलिजन्स 3 सब्जेक्ट असतात. त्याच्यात आपल्याला 100 पैकी 100 आणायचे असतात नवोदय एक्झाम मध्ये. सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम त्याच्यामध्ये आपल्याला 4 विषय असतात, GK, इंग्लिश, मॅथ्स आणि इंटेलिजन्स. 4 सब्जेक्ट पैकी आपल्याला 300 पैकी मार्क्स काढायचे असतात. ज्याचे 250 पैकी जास्त मार्क्स असले किंवा 240 पेक्षा जास्त मार्क्स असते त्याला चांगली शाळा भेटते सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम मध्ये.
2: मग त्या परीक्षेत तुला किती मार्क मिळाले होते?
3: मला 251 मार्क भेटले.
2: क्या बात आहे. आणि मग ह्या सगळ्या अभ्यासक्रमात तुझा कुठला आवडता विषय होता की कशात जास्त स्कोर केलास?
3: मी सर्वात जास्त मॅथ्स मध्ये स्कोर केला, 150 पैकी 141.
2: आणि त्याच्यासाठी तुला अबॅकसची मदत मिळाली?
3: हो, अबॅकसची मदत. मला टोटल स्कोर 251 आणि मॅथ्सच्या ह्याच्यात 144.
2: आणि ह्या सगळ्याची तयारी करत असताना तू किती तास अभ्यास करत होता असं काही तुझं ठरलं होतं का?
3: पहिले काय होतं, अवघड वाटायचं. मग मी पहिले 6-7, मग जेव्हा त्याच्यात मॅथ्स, जीके, इंग्लिश, इंटेलिजन्स मध्ये इच्छा वाढत गेली तेव्हा मी 12 तास, 13 तास, 14 तास अभ्यास केला. मी सर्वात जास्त 17 तास अभ्यास केलाय.
2: त्याच्याने तुला कधी कंटाळा नाही आला?
3: नाही, जर इच्छा आली तर काय कंटाळा येईल.
2: बरं, आणि तू म्हणालास की मॅथ्स तुझा आवडीचा विषय आहे. या व्यतिरिक्त तुला काय काय इतर हॉबीज आहेत? कशा कशाचा तू वाचन करतो किंवा काय तू ऍक्टिव्हिटीज करत असतोस?
3: मला वाचायला तर जनरल नॉलेज किंवा हिस्ट्री आणि करंट अफेअर्स ते वाचायला आवडतं. आणि खेळण्यामध्ये मला फुटबॉल आवडतो.
2: बरं, आता ह्या जशा तू परीक्षा दिल्यास तशा ह्या व्यतिरिक्त सुद्धा तू काही वेगळ्या प्रकारच्या परीक्षा दिल्या होत्यास?
3: हो, दिल्या.
2: काही इंटरेस्ट वेगळे आहेत तुझे?
3: दिले होते, ऑलिम्पियाड दिले होते, इग्नायटेड माइंड लॅबचे एक्झाम्स असतात त्या दिल्या होत्या. त्याच्यात गोल्ड मेडलिस्ट राहून गेलोय.
2: किती मिळालेत मेडल्स?
3: मेडल्स खूप येते, 22-23
2: आतापर्यंत. बरं, काय वाटत असतं ज्या वेळेला आपण असे मेडल मिळवतो तेव्हा?
3: तेव्हा काय म्हणतंय, इच्छा वाटते अजून करावा आणि एकदम अभिमान वाटतोय आपण स्वतःच्या याच्यावर कमवलंय, म्हणजे स्वतःच्या याच्यावर जिंकलंय ते सगळं.
2: पुढे काय इच्छा आहे, काय करायचंय?
3: मला पुढे येऊन इंडियन आर्मी मध्ये जायचंय. इंडियन आर्मी मध्ये मेजर पर्यंत काम करायचं, मेजर नंतर UPSC देता येते त्यांना, म्हणजे त्यांची एक वेगळं असतं काही, त्याच्यात जाऊन IAS बनायचं.
2: आणि ही सगळी माहिती तुला कशी मिळत असते?
3: ते वाचून वाचूनच बेटर राहते, मला वाचायला आवडतं ना म्हणून.
2: आणि जसं तू म्हटलास की पुढे तुला सैनिक व्हायचंय, भारतीय लष्करामध्ये जायचंय, आणि काय पोस्ट तुला घ्यायला आवडेल त्यामध्ये?
3: सर्वात पहिले पोस्ट त्याच्यात लेफ्टनंट भेटेल. मग सर्वात जी सिक्वेंट फोर्स हे राहते पोस्ट, ती मेजर राहते, सर्वात बेस्ट पोस्ट राहते. त्याच्यात आपल्याला काम पण खूप करायला भेटतं.
2: आता तू घरापासून किंवा नाशिक पासून इतकं लांब चाललायस, तर त्याचं कुठे असं वाटतंय की का आपण घरापासून जरा लांब चाललंय याबद्दल?
3: काही चांगलं करायचं असेल तर काहीतरी सोडावं लागतं.
2: ही समज तुला कशाने आली एवढी सगळी? तुझी
3: इच्छाशक्ती,
2: तुझं एम ठरलेलं आहे आणि त्यासाठी तू कुठल्याही गोष्टींचा त्याग करायची तुझी इच्छा आहे, तयारी आहे. वा, तर आता अनेक लोक आपल्याला ऐकणार आहेत, आपल्याला ऐकत आहेत, तर मग तुझ्या वयाची पण काही आहेत, मग त्यांना तुला काही मेसेज द्यावासा वाटतो का किंवा काही सल्ला द्यावासा वाटतो का?
3: जे मुलं 5वीत असतील किंवा 8वीत असतील त्यांनी माझ्या मते जर त्यांना वाटलं तर सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम किंवा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल किंवा जवाहरनामध्ये हे एक्झाम द्यावी. कारण की जर आपण पास नाही झालो आपल्याला शिकायला तरी भेटतं त्याच्या. जर आपण गेलो तिकडं आपलं लाईफ असतं ते खूप सेट होऊन जातं. ज्याला इच्छा असेल त्यांनी 5वीत किंवा 8वीत सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम, RMS आणि जवाहरनामध्ये ही एक्झाम द्यावी.
2: वा, खूपच छान. एकूणच तुझा प्रवास इतक्या कमी वयात इतका छान तू भरारी घेतोयस हे ऐकून खूप छान वाटलं. आणि आता आपल्याला ऐकत असणाऱ्या अनेकांना याच्यातून प्रोत्साहन मिळालं असेल असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपला नाशिकचा एक अवघ्या 13 वर्षाचा मुलगा हरियाणा सैनिक स्कूल मध्ये दाखल होतो आहे, ह्यासारखी अभिमानाची गोष्ट नाशिककरांसाठी काय असेल. तर तनिष्क, तुला पुढच्या सगळ्या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि एक भारतीय सैनिकांमध्ये किंवा भारतीय लष्करात एक देशाप्रती प्रेम असलेला, निष्ठा असलेला सैनिक लवकरात लवकर भरती व्हावा अशा सदिच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या कॅडेट तनिष्क वर्षधा भूषण सोनजे याच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: भटकती हुई आरजू से हाथ छूटा तो दोनों जमीन पर आ रहे. वो घर पहुंची तो वही हुआ जो सब दास्तानों में होता है. उसकी शादी तय हो चुकी थी. मेहंदी की महक से घर भरा हुआ था

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: यापुढील नाट्यपद हे पंडितराज जगन्नाथ या नाटकातील आहे। विद्याधर गोखले यांची ही रचना, संगीत आहे वसंत देसाई यांचं। प्रसाद चावकर यांनी या पदाला स्वरसाद केली आहे आणि हे गीत कलावती रागावर आधारित आहे।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: श्रोते हो, नाट्यसंगीताचा आपण आस्वाद घेत आहात. कार्यक्रमातील पुढचे गीत ऐकूया. मानअपमान या नाटकातील कृपरा खाडिलकर यांची ही रचना, संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं. माणिक वर्मा यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे आणि हे गीत पहाडी रागावर आधारित आहे.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी अनघा. रूपक तालातील हिंदी मराठी गीतमाला या माझ्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आजचे आपले गीत हे दीपचंदी तालावर आधारित आहे. दीपचंदी तालाची माहिती मी आपल्या सर्वांना या आधीही सांगितली आहे. या तालात 14 मात्रा असतात, ज्या रूपक तालाच्या दुप्पट असतात. तालाचे बोल आहेत धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन. आजचे आपले गीत हे 2007 मधील अत्यंत लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर असा बॉलिवूड चित्रपट चक दे इंडिया मधील आहे. गीताचे बोल आहेत मौला मेरे लेले मेरी जान. अत्यंत लोकप्रिय आणि भावुक असे हे गाणे आहे. मुख्यत्वे देशावरील प्रेम, देशभक्ती या भावनेने भरलेले असे हे गीत आहे. गाणे चित्रपटातील मुख्य पात्र कबीर खान या खेळाडूच्या जीवनावर आणि त्याच्या देशावरील भक्तीवर आधारित आहे. हे गाणे देशाच्या तिरंग्याच्या तिसऱ्या रंगाशी जोडले गेले आहे. गाणे हे तालाच्या पहिल्या मात्रेपासून सुरू होते. या गाण्यामध्ये तालाचे वजन हे मूळ तालाच्या वजनानुसारच वापरले गेले आहे. धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन. परंतु तबल्याचे बोल मात्र धा धिन धा धिन धा धिन धा धिन धा धिन धा धिन धा धिन धा धिन अशा पद्धतीने वापरले गेले आहे. बघूया तबल्याच्या बोलाबरोबर हे गाणे आपल्याला कशा पद्धतीने म्हणता येईल. पारंपरिक तबला असल्यामुळे या तबल्याचे बोल हे पारंपरिक म्हणजे धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन असेच वापरले गेले आहेत. परंतु मूळ गाण्यात किंवा केराओकेमध्ये हे बोल आपल्याला मी सांगितले त्याप्रमाणे धा धिन धा धिन धा धिन धा धिन अशा पद्धतीने ऐकू येतील. बघूया तबल्याबरोबर हे गाणे आपण कशा पद्धतीने गाऊ शकतो. धा धिन धा धा धिन धा धिन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन.

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
5: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
4: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
5: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
6: आई मिलन किरात या चित्रपटामधलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. समीर यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: बलवान ह्या चित्रपटामधलं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेले गीत आता ऐकूयात। देव कोहली यांची गीतरचना, संगीत दिलं आहे महेश किशोर यांनी।

कार्यक्रमात आता ऐकूयात दो नंबर के आमिर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. गीताला संगीत सपन जगमोहन यांनी दिलं आहे. तर हे गीत ऐकूयात मन्नाडे यांच्या आवाजात.

0: मिलों मेरे हमदम।
1: ये दो नंबर के अमीर हैं, ये दो नंबर के अमीर हैं।
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद।
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर।
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात इंग्रजीत या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: कुठलं ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची.
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. शोध पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385 340 454.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिरो हिरा लाल या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे हृदय लानी यांची. संगीत दिलं आहे बाबला शाह यांनी आणि हे गीत ऐकूयात अमित कुमार यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

बस आज है पर्दा नशी, आज या तो हम

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: बम चिक चिक बम, चिक बम बम बम, चिक चिक बम, चिक बम बम बम, चिक चिक बम, चिक बम बम बम, चिक चिक बम.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: जरा और

गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार. मी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सायली संकलेचा. आज आहे मातृसुरक्षा दिन. एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती एका नव्या आयुष्याला जन्म देते, पण हे करत असताना तिच्या स्वतःच्या आरोग्याची सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या दिनानिमित्त सुरक्षित मातृत्वासाठी या 5 सुवर्ण गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. गर्भधारणा समजताच डॉक्टरांकडे नोंदणी करा आणि 9 महिन्यात नियमित तपासणी व सोनोग्राफी करून घ्या. बीपी आणि साखरेची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा त्रास आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच प्रेग्नन्सी मध्ये इतर कोणता त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घ्या. धोक्याची चिन्हे जसे की रक्तस्त्राव होणे, पोटात दुखून येणे किंवा पायावर सूज येणे याकडे दुर्लक्ष न करता लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मातेच्या आहारात लोह, कॅल्शियम, प्रोटीन व सकस अन्नाचा समावेश करा आणि दिलेल्या गोळ्या वेळेवरती घ्या. प्रसूती नेहमी प्रशिक्षित डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्येच करा. चला तर आजच्या या दिवशी प्रत्येक मातेला सुरक्षित आणि निरोगी मातृत्व देण्याचा संकल्प करूया, कारण एक सुरक्षित माताच एक सुदृढ पिढी घडवू शकते. धन्यवाद.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी। रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते विकास भावे। रात्री 9 प्रसारित होईल गुंजन मनातले याचं पुनःप्रसारण, सादर करत्या ज्योती चौधरी। रात्री 10 हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे। रात्री 10:30 स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्त्या आहेत सुहास जोशी। रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम, सादर करते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे। सकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश आयाचित। त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता। तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राम का पति और ये ठाट बाट, ये झंडे, इससे तो हम अकेले में निपटेंगे।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 101।

0: नामाचे महात्म्य सांगतानाच समर्थ सामान्य माणसाच्या मनातील शंकेला छेद देण्याचा प्रयत्न या श्लोकात करतात. समर्थ म्हणतात, ज्याला नामस्मरण आवडत नाही त्या जीवांचे मृत्यूसमयी यमाकडून फार हाल होतात. समर्थांनी दासबोधात विविध नरकांची चर्चा विस्तृतपणे केली आहे. श्रीमद भागवतातही विविध नरकांची आणि तेथे होणाऱ्या नरक यातनांचीही चर्चा केलेली आपल्याला दिसते. नामाविषयी लोक जे विकल्प आणतात त्यांना या नरक यातना भोगाव्या लागतात. माणसाला एखादी गोष्ट करायची नसली की तो नाना प्रकारचे तर्क आणि विकल्प निर्माण करतो. नामसाधना खरं तर अगदी सोपा साधना मार्ग आहे. नरदेहाला भवसागरात तारून नेणारा प्रभावी साधन मार्ग हा नामसाधना आहे. नरदेहाचे सार्थक करणारा हा नामसाधना साधन मार्ग आहे. नामाला सोळे ओळे, कर्मकांड, स्नान, आहार विहार यापैकी कुठलेही बंधन नसते. इतके असूनही जो नाम न घेता फक्त विषयासक्त होऊन जीवन व्यतीत करतो त्याला मात्र अंतकाळी यमयातना भोगाव्याच लागतात. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी असलेल्या अज्ञानामुळे ईश्वराविषयीच विकल्प येतो. भगवंतानेही मग निरनिराळी रूपे धारण करून मानवाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण त्यातून शिकलो तर आपल्या मनातील विकल्प जातात. प्राण्यांमध्ये विकल्पाची भावना नसते. हनुमान वानर रूपात रामरायांची सेवा करतात. वानर रूपात असल्याने त्यांची भगवंतावर तीव्र निष्ठा दिसते. निष्ठेने विकल्परहित स्वामी भक्ती, ईश्वर भक्ती कशी करावी हे शिकवण्यासाठीच हा वानर रूपातील रुद्रावतार हनुमंत आपल्या समोर आहेत. मारुती राया आपल्या रामरायाशी इतके एकरूप झाले आहेत की त्यांचे हृदय फाडून त्यातील श्रीरामांचे आपल्याला दर्शन होते. श्रोते हो, विकल्प न ठेवता नाम म्हणूनच घ्यावे. विकल्प ठेवला की मनात संशय आला आणि असा मनात संशय आला की ईश्वराशी एकरूप होता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अत्यंत आदराने श्रद्धेने नामस्मरण करावे. श्रद्धा ठेवून नाम घेतले की त्या जीवाची सर्व सुख दुःखे रामार्पण होतात. श्रोते हो, नामस्मरण ही सहज प्रवृत्ती झाली की इंद्रियही मग नामस्मरण करू लागतात. परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या गात्रांनी नाम असेच स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या चरणावर डोके ठेवले असता राम नाम ऐकू येत असे. हरिपाठातही माऊली म्हणतात, नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो धरा नारायण. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तेरा ख्याल मेरे दिल से जा नहीं सकता.

या पाळीव प्राण्यांची या महत्वपूर्ण कार्यक्रमातन जरूर ऐका. दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे, फक्त रेडिओ विश्वासवर. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक अतिशय हृदयस्पर्शी कथा, मनावरचा घाव. सदानंद आणि सावित्रीबाई पुण्याला राहत होते. राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा चेन्नईत कामाला होता. सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रायव्हेट कंपनीतून निवृत्त झालेल्या सदानंदांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. आज पालकमंत्र्यांकडून सदानंदांचा त्यांच्या उत्कृष्ट लिखाणाबद्दल सत्कार होणार होता. सावित्रीबाईंनी सदानंदांचा पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट कालच बाहेरून इस्त्री करून आणली होती. कार्यक्रमाला जाण्यासाठी सदानंद फ्रेश झाले आणि शर्ट घालणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की इस्त्री करून आणलेल्या शर्टवर इस्त्रीचा डाग होता आणि शर्टला एक मोठं भोग देखील पडलं होतं. आता काय करायचं, सदानंद विचारात पडले. तेवढ्यात सावित्रीबाई म्हणाल्या, राजचा एक नवीन शर्ट कपाटात आहे, पांढऱ्या रंगाचाच आहे, तो घाला. उद्या मी शर्ट स्वच्छ धुवेन आणि इस्त्री करून ठेवेन. सावित्री, आपण राजला विचारलं पाहिजे, त्याला कदाचित हे आवडणार नाही, असे म्हणत सदानंदांनी राजला फोन केला. मी 2 दिवसांनी पुण्याला येणार आहे एक महत्वाची कॉन्फरन्स अटेंड करायला. माझ्या शर्टला अजिबात हात लावू नका, तुम्ही माझा शर्ट घालून खराब कराल. आणि काय हो, माझ्या कपड्यांवर का डोळा ठेवता तुम्ही? राजने नको तितका पाण उतारा केला. शेवटी दाटलेल्या भावना दडवत सदानंदांनी जड अंतकरणाने फोन ठेवला. राजने अर्ध्या तासाने फोन केला. आई, माझं कॉन्फरन्सला यायचं रद्द झालं आहे, बाबांना सांग माझा शर्ट घालायला हरकत नाही. राज, बाबा आत्ताच बाहेर गेलेत. अरे, प्रेस करून आणलेल्या त्यांच्या पांढऱ्या शर्टवर इस्त्रीचा डाग आणि एक मोठं भोकही पडलं होतं म्हणून मीच त्यांना सुचवलं. अरे, ते नाही म्हणत होते पण मीच आग्रह केला. पोरा, तू त्यांचा खूप अपमान केलास. अरे, स्वतःची हौसमौज न करता त्यांनी तुला मोठं केलं. तुझ्या शिक्षणाचा खर्च करताना ते एकच शर्ट पॅन्ट वापरायचे. विसरलास का रे त्यांचा त्याग? असे म्हणताना सावित्रीबाई हुंका आवरू शकल्या नाही. शेवटी सदानंद टी शर्ट घालून कार्यक्रमाला गेले. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. स्टेजवर सगळे झगमगत्या कपड्यात आणि सदानंद एकटेच साध्या टी शर्टमध्ये, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. सत्काराचे फोटो व्हायरल झाले. त्यातील एक फोटो राजच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या त्याच्या मुंबईच्या मित्राने बघितला. काय रे तुमचे पुणेकर, ड्रेसिंग सेन्स नावाची गोष्टच नाही का? मंत्र्यांकडून होणाऱ्या सत्काराला कसले कपडे घातले बघ, असे म्हणत त्याने फोटो राजला दाखवला. साध्या टी शर्ट मधल्या हसऱ्या बाबांना बघून राजच्या डोळ्यात पाणी आलं, कारण याला तोच जबाबदार होता. काय फरक पडला असता बाबांनी त्याचा शर्ट फक्त 2 तास घातला असता तर. हृदयी तप्त लोहाचे सळ साहू जातील एक वेळ, परिदुष्ट शब्दांची जळजळ मरणांतीही क्षमेना. कपड्यावरील डाग निघून जातात कपडे धुतले की, पण मनावरील घाव ते कसे पुसले जातील? ओशाळलेल्या राजने आईला फोन केला. मी 2000 रुपयांचा एक छान शर्ट बाबांसाठी पाठवतो. नको बेटा, आत्ताच आम्ही 2000 रुपयात 4 शर्ट ऑर्डर केले. आता यापुढे कधी कुणापुढे हात पसरून अपमान करून घ्यावा लागणार नाही. सावित्रीबाई म्हणाल्या, राज, तुझा तो मौल्यवान शर्ट अगदी जसाच्या तसा ठेवला आहे रे तुझ्या बाबांनी, तू काळजी करू नकोस. हो, पण स्वतःची काळजी घे रे पोरा, आम्ही ठीक आहोत, आमचा विचार करू नको, सदैव सुखी राहा. राजने फोन ठेवला आणि बाबांच्या सत्काराचा तो टी शर्ट मधील फोटो पाहत आसवांना मनसोक्त वाट करून दिली. श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे करिश्मा कुदरत का या चित्रपटामधलं. इंदिवर यांची शब्दरचना. ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात वर्मा मलिक यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल. हे गीत आपण ऐकणार आहोत चुनौती या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षे यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात झील के उस पार या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल द वर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: उच

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. घर खरेदी हा अनेकांसाठी आयुष्यातला सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो, पण प्रॉपर्टी परचेस, बँक लोन, टायटल व्हेरिफिकेशन आणि लीगल ड्यू डिलिजन्स या गोष्टींकडे अनेक वेळा पुरेसे लक्ष दिलं जात नाही. अनेक लोकांचा असा समज असतो की बँक लोन अप्रूव्ह झाला म्हणजे प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे, पण प्रॅक्टिकल रियालिटी अनेक वेळा वेगळी असू शकते. आणि आज आपण याच प्रॅक्टिकल लीगल रियालिटीजवर चर्चा करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सर. 2006 पासून ते नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लीगल प्रॅक्टिस करत असून प्रॉपर्टी मॅटर्स, बँकिंग रिलेटेड मॅटर्स आणि इमुव्हेबल प्रॉपर्टीजच्या टायटल व्हेरिफिकेशन या क्षेत्रामध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर इथे त्यांचे कार्यालय असून ते 80 पेक्षा अधिक बँक्स आणि NBFCs सोबत एम्पॅनल्ड आहेत. तसेच अनेक नामांकित बिल्डर फर्म्ससाठी ते प्रोजेक्ट लीगल ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत. बँकिंग एम्प्लॉईजसाठी त्यांनी अनेक ट्रेनिंग सेशन्स घेतले असून प्रॉपर्टी लॉज संदर्भात त्यांच्या 100 पेक्षा अधिक लेखांचे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशन झाले आहे. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. सगळ्यात आधी रेडिओ विश्वास यांनी मला या विषयावर चर्चा करण्यासाठी इकडे आमंत्रित केलं आणि माझं जे काही थोडंसं नॉलेज आहे ते शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू सर.

0: सर, अनेक लोकांसाठी घर खरेदी हा आयुष्यातला सर्वात मोठा फायनान्शियल डिसिजन असतो, पण प्रॉपर्टी परचेस करताना लीगल ड्यू डिलिजन्स नेमका किती महत्वाचा आहे?
1: ऍक्च्युली घर खरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खूप मोठा टप्पा असतो, विशेषतः जे मध्यमवर्गीय लोक आहोत आपण, तर त्यांच्यासाठी आपण आयुष्यात कदाचित एक किंवा दोनच घर खरेदी करतो, आणि जी काही आपली आयुष्याची पुंजी आहे तर ती आपण त्या घर खरेदीमध्ये लावत असतो, आणि किंबहुना घर खरेदी केल्यानंतर जे काही आपण लोन घेत असतो ते पुढचे अनेक वर्ष हे ते लोनच्या परतफेडीसाठी आपल्याला लागतात. आणि अशा घर खरेदीमध्ये जर काही थोडी त्रुटी राहिली किंवा त्याच्यामध्ये थोडे लीगल प्रॉब्लेम झाले तर मग माणूस हा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतो, एका मानसिक अस्वस्थतेमध्ये तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकानेच कुठलेही घर खरेदी करताना आपण आपल्याला आवडेल असं घर सिलेक्ट करतो, पण ते घर खरेदी करताना त्याचे कागदपत्र क्लिअर आहेत का नाहीत आणि पुढे आपल्याला काही त्या संदर्भात अडचणी येणार नाहीत का, तर ह्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी सांगेल, आता हा जो विषय आहे तर हा कागदपत्रे तपासणे हा तर खरं त्या क्षेत्रातल्या जे तज्ज्ञ आहेत, वकील असतील, लीगल ॲडवायझर असतील, तर त्यांना हा जास्त चांगल्या पद्धतीने जमू शकतो. पण तरी एक सामान्य माणूस म्हणून आपण घर खरेदीचा निर्णय घेतला तर आपण वकिलांकडे जाण्याच्या आधी आपण काही बेसिक डॉक्युमेंट्सची आपण स्क्रुटिनी करून घेतली पाहिजे.
0: बरोबर.
1: तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो जो प्रोजेक्ट किंवा जे काही बिल्डिंग ज्याच्यावर उभी आहे तर त्याचा सातबारा पाहायला पाहिजे आपण. आता आम्ही असं म्हणतो की कुठलाही प्रॉपर्टीचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे त्या प्रॉपर्टीचा आरसा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही मालकाचं नाव असेल किंवा इतर अधिकारात काही कर्ज असेल, कुठले बोजे असतील, तर हे त्या सातबाऱ्यावरती आपल्याला दिसताक्षणी दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला ते सातबाऱ्यावरून लगेच कळतं की ह्या प्रॉपर्टीवर काही कुठला बोजा आहे का, आणि त्या संदर्भात आपण प्रश्न त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला आपण विचारू शकतो. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असतो की जे आपण अग्रीमेंट करतो बिल्डर सोबत, तर आपण पाहिलं असेल की बिल्डर त्या अग्रीमेंटमध्ये खूप अटी शर्ती टाकतो, तर त्या अटी शर्ती सुद्धा आपण नीट वाचून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर कुठलाही आपण फ्लॅट किंवा प्रॉपर्टी परचेस केली तर आपल्याला तो खूप साऱ्या अमेनिटीज सांगतो की या प्रोजेक्टमध्ये ही अमेनिटी आहे, स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे, अजून कुठल्या बरेच काही अमेनिटी सांगतो. तर त्या सगळ्या अमेनिटीज बघून आपण ते घर खरेदी करतो. त्याचं जे ब्रोशर असतं त्या ब्रोशरमध्ये सुद्धा अनेक चित्र दाखवलेले असतात आणि आपल्याला काही कमिटमेंट्स दिल्या जातात. आता आमच्याकडे बरेच लोक येतात की जेव्हा आमचं अग्रीमेंट झालं, बिल्डिंग कम्प्लीट झाली, आम्ही राहायला आलो, पण आम्हाला त्या अमेनिटीज दिल्या नाही, किंवा 10 सांगितल्या त्याच्या मी 4 दिल्या, त्या 6 पुढच्या दिल्याच नाही. पण आम्ही जेव्हा त्यांचा अग्रीमेंट बघतो तेव्हा त्या अग्रीमेंटमध्ये त्या अमेनिटीज लिहिलेल्याच नसतात. मग अशा वेळेस हा प्रश्न तयार होतो की मग त्यांच्या विरुद्ध कायदेशीर ऍक्शन घ्यायची कशी काय, कारण जे काही अग्रीमेंट आहे हे तुमचं लिगल डॉक्युमेंट आहे, कोर्टामध्ये पण तेच वाचलं जाणार आहे, आणि जी सुविधा तुम्ही त्यांना कमिटच नाही केलेली तर त्याच्या विरुद्ध तुम्ही कायदेशीर ऍक्शन कशी घेणार. त्याच्यामुळे ज्या काही अमेनिटीज वगैरे आहेत तर त्या ज्या बिल्डर कमिट करतोय तुम्हाला घर खरेदीच्या वेळेस किंवा त्याचे पैसे घेतोय तुमच्याकडून, तर त्या सगळ्या त्या अग्रीमेंट मध्ये आहेत का नाही हे पाहून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आता नवीन रेरा हा एक कायदा आला आहे, सगळ्यांना माहिती आहे, तर प्रत्येकाने घर खरेदी करण्यापूर्वी त्या प्रोजेक्ट जर तो रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असेल तर त्या तिचा जो नंबर लिहिला असतो प्रत्येक त्याच्या ब्रोशरवरती, त्या होल्डिंगवरती, प्रत्येक ठिकाणी रेरा नंबर लिहिलेला असतो, त्या रेरा नंबरवरून रेराच्या साईटवर जाऊन त्या प्रोजेक्टची A to Z सगळी माहिती त्याच्यात असते. म्हणजे असं होऊ शकतं की बिल्डरचे जे सेल्स पर्सन आहेत ते तुम्हाला काही वेगळं सांगतील, पण रेरावरती काही वेगळं असेल, त्याच्यामुळे तुम्ही ते पण खात्री करून घेणं जरुरी आहे. रेरामध्ये तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये कोणतं मटेरियल वापरणार आहे, कोणत्या क्वालिटीचं स्टील वापरणार आहे, सिमेंट वापरणार आहे, कोणत्या अमेनिटीज देणार आहे, कोणत्या कंपनीचं वापरणार आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची तिथे असते की ते प्रोजेक्ट कम्प्लिशनची डेट काय आहे. कारण आपण बिल्डरला विचारतो तर बिल्डर सांगतो की आम्ही 12 महिन्यात पोझिशन देणार आहे, 18 महिन्यात पोझिशन देणार आहे, पण प्रत्यक्षात त्याचे अग्रीमेंट असतं त्याच्यात फार पुढची डेट असते, किंवा रेरामध्ये सुद्धा ती खूप 3-4 वर्षापूर्वीची नंतरची डेट असते. मग अशा वेळेस जेव्हा बिल्डर आपल्याला पोझिशन देत नाही तेव्हा आपण त्याला विचारायला जातो तर प्रत्यक्षात आपण जे कागदपत्र सही केलेले आहेत किंवा रेरावरती ही फार पुढची डेट असते. त्याच्यामुळे आपल्याला तोपर्यंत वाट पाहणं याच्याशिवाय काही पर्याय नसतो. त्याच्यामुळे आपण रेरावरती जाऊन त्या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स हे तपासून घेतले पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि बिल्डर जे आपल्याला ओरली सांगतोय आणि रेरावरती त्याने काय डिक्लेअर केलंय हे सुद्धा आपण तपासणं जरुरी
0: आहे.
1: रेरामध्ये अजून एक गोष्ट खूप चांगली आहे की जर त्या प्रोजेक्टवर कुठलं लिटिगेशन असेल, कुठल्या कोर्ट केसेस चालू असतील, तर ते बिल्डरवर बंधनकारक आहे की तुम्ही ते लिटिगेशन तिकडे रेरावरती डिक्लेअर केलं पाहिजे.
0: अच्छा.
1: आता कुठलाही फ्लॅट घेताना कुठलाही बिल्डर किंवा त्याचा सेल्सचा माणूस हा तुम्हाला सांगणार नाही की ह्या प्रोजेक्टवर असं असं लिटिगेशन चालू आहे. तो सांगणार की नाही सगळे कागदपत्र क्लिअर आहे, आमचे अमुक अमुक बँकांमध्ये सगळ्या फाईल्स आमच्या सगळ्या अप्रूव्ड आहे प्रोजेक्ट, तो हे सांगणार. पण तो हे नाही सांगणार की माझ्या प्रोजेक्टवरती हे लिटिगेशन आहे. पण ती गोष्ट तुम्हाला रेरा साईटवरती मिळू शकते. त्याने डिक्लेअर केलं असेल तुम्हाला ते नक्की त्याच्यावरती लिटिगेशनचे डिटेल्स मिळतील आणि तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारता येतील. किंवा अजून तज्ज्ञ लीगल ऍडवायझरकडे जाऊन हे लिटिगेशन किती सिव्हिअर आहे आणि भविष्यात तुमच्या फ्लॅट खरेदीवर किंवा त्या प्रोजेक्टवर त्याचा काय परिणाम होईल आणि हा सगळा विचार करून तो फ्लॅट घ्यायचा का नाही इथपर्यंत तुम्ही डिसिजन घेऊ शकता. त्याच्यामुळे हे एक फार महत्वाचं आहे की जे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहेत तर त्याचं निश्चितच रेरा साईटवर जाऊन आपण ही सगळी माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचशा अग्रीमेंटमध्ये पेमेंट शेड्यूल असतं. आपण जेव्हा बिल्डरला सांगतो तेव्हा तो आपल्याला काही पेमेंट शेड्यूल देत असतो की तुम्ही 2 महिन्यांनी एवढे द्या, 4 महिन्यांनी एवढे द्या. मग आपण सांगतो की माझ्याकडे आत्ता अर्जमेंट नाहीये, तेव्हा तो फ्लॅट बुकिंग करताना तो म्हणेल की नाही काही अडचण नाही, आम्ही सांभाळून घेऊ तुम्हाला, तुम्हाला जसे पाहिजे तसं द्या. आणि मग आपण तो एक रिलॅक्सेशन घेऊन फ्लॅट बुक करतो. पण प्रत्यक्षात ते जे अग्रीमेंट असतं त्या अग्रीमेंटमध्ये डेट फिक्स असतात आणि त्याच्या पुढचा असाही क्लॉज असतो की तुम्ही जर ह्या डेटच्या पुढे पेमेंट गेलं किंवा नाही करू शकलात तर तुम्हाला 18%, 24%, 36% व्याज लावतात. आणि मग अशा वेळेस तिथे त्यांचं ना आपलं तिथे कुठेतरी फ्रिक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे जे आपलं अग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये जे आपलं जे ठरलं आहे बिल्डर आणि आपल्यामध्ये आणि अग्रीमेंटमध्ये जे लिहिलं आहे तर ह्याच्यामध्ये सुसंगता पाहिजे, तरच त्या व्यवहार करण्यात आपली पारदर्शकता राहू शकते. आणि म्हणजे आपण कोणाच्या तोंडी बोलल्यावर नाही गेलं पाहिजे. किंवा बरेचसे लोक म्हणतात हे राहू द्या अग्रीमेंटमध्ये हा क्लॉज, बाकी आम्ही कुठे तुमच्याकडे मागणार आहे, असं कमिटमेंट होते. पण प्रत्यक्षात जर नंतर जेव्हा काही थोडस जरा डिस्प्यूट होतो तेव्हा मग त्या अग्रीमेंटच्या क्लॉजवर बोट दाखवलं जातं. मग अशा वेळेस आपली पंचायत होते आणि मग आपल्याला कुठेतरी वादामध्ये आपला तो व्यवहार सापडतो. त्याच्यानंतर अजून पण एक असतं की एका किमतीला आपला फ्लॅट ठरतो की ठीक आहे तुम्हाला 40 लाखामध्ये आम्ही हा फ्लॅट देणार आणि त्याच्यावरती काही नाही असं ठरलं जातं. पण प्रत्यक्षात जे अग्रीमेंट होतं तिथे अनेक पद्धतीचे एक्स्ट्रा चार्जेस लिहिलेले असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्याच्यावर जो GST लागेल तो एक्स्ट्रा भरावा लागेल. त्याच्यानंतर पाणी कनेक्शन, लाईट कनेक्शन ह्याच्यासाठी तुम्हाला इतके पैसे वेगळे द्यावे लागतील, पार्किंगसाठी वेगळे द्यावे लागतील. मोठ्या प्रोजेक्टमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून ते अजून अमाऊंट घेतात. त्याच्यानंतर वन टाइम मेंटेनन्स अजून घेतात. बरं, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या अग्रीमेंटमध्ये लिहिलेले असतात आणि मग आपण जेव्हा त्याची डिमांड आपल्याकडे होते मग त्यावेळेस आपण सांगून की आपलं तर असं काही ठरलं नव्हतं पण आपण जे अग्रीमेंट सही करून दिलेली आहे त्याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते आपल्या देणं बंधनकारक होऊन जातं आणि अशा वेळेस आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो. तर असं आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फ्लॅटचा शॉपचा एरिया. की आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की हा तुमचा 1200 square feet फ्लॅट आहे आणि आपण त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करतो की 1200 square feet फ्लॅट आहे, आपला अमुक अमुक रेट मिळाला आहे आणि इतक्याला आपला फ्लॅट गेलाय. पण ते जे कॅल्क्युलेशन आहे ते फार ट्रिकी असतं. म्हणजे प्रत्यक्षात अग्रीमेंटमध्ये त्याच्यापेक्षा फार कमी हे कार्पेट एरिया लिहिलेलं असेल आणि त्याच्यावर अनेक पद्धतीचे लोडिंग लावले जातात की बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, सेलेबल एरिया, त्याच्यामध्ये पार्किंग, त्याच्यावरती अजून लोडिंग, असं करून तो 1200 होत असतो. म्हणजे आपल्या जरी म्हणायला 1200 असेल किंवा आपण 1200 रुपयाप्रमाणे ते स्क्वेअर फीटचे पैसे देत असतो पण प्रत्यक्षात आपल्याला कमी एरिया मिळतो. तर हे सुद्धा तज्ज्ञांकडून आपण समजून घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट एरिया किती आहे आणि लोडिंग किती लावलंय आणि आपल्याला हे सगळं पाहणं खूप आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण नक्कीच त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे.
0: ग्रेट. माझा खरं तर पुढचा प्रश्न होता, पण हा आपण आत्ताच कव्हर केला आणि खूप चांगल्या प्रकारे केला, की बिल्डर प्रोजेक्ट घेताना लोक सर्वात जास्त चुका कुठे करतात. तर आपण हे चांगल्या प्रकारे कव्हर केलं की त्याच्यामध्ये आपण तीन गोष्टींबद्दल बोललो, बरोबर. एक बोललो की अग्रीमेंट नीट वाचला,
1: बरोबर. त्याच्यात अटी शर्ती,
0: त्याच्यात ज्या चुका आहेत अटी शर्तीचं, मग ते पेमेंटचं झालं, अमेनिटीजचं झालं, एरियाचं झालं. आणि दुसरं आपण बोललो होतो
1: म्हणजे एरिया, त्याचा फ्लॅटचा एरिया,
0: तो एक झाला.
1: तो आपण फ्लॅट एरिया आपण नीट पाहून घेतला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त अजून काही रकमा देणे लागतो का आपण,
0: बरोबर. आणि आपण रेराच्या साईट बद्दल बोललो,
1: येस,
0: की तुम्ही तुमचा ड्यू डिलिजन्स जर करायचं असेल तर तुम्ही रेराची साईट चेक करून तो जो नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्यामध्ये त्याचं जे काही प्रेझेंट लिटिगेशन असेल काय असेल याची पण माहिती आपल्याला मिळेल.
1: अजून एक जो आपण जो पहिला प्रश्न विचारला की कोणत्या कागदपत्रांची आपण खात्री करून घेतली पाहिजे, तर त्याच्यामध्ये मी एक थोडक्यात सांगेन की आपण त्याचा सातबारा तपासला पाहिजे. त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टसाठी ज्या आवश्यक त्या परवानग्या आहेत त्या परवानग्या सगळ्या त्या डेव्हलपरने घेतल्या आहेत का, मग त्याच्यामध्ये कमेन्समेंट सर्टिफिकेट असू शकतं. त्याच्यानंतर त्याची एन ए परमिशन आहे का, लेआउट त्याचा अप्रूव्ह आहे का, मोठा प्रोजेक्ट असेल तर त्याला एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स लागतं, त्या सगळ्या परवानग्या आहेत का. कारण ह्या जर आवश्यक परवानग्या नसेल तर कदाचित प्रोजेक्ट पुढे सुरू झाल्यानंतर तो बंद पण पडण्याची शक्यता असते. काही ठिकाणी हरित लवादाचा विषय असतो. तर हे जे सगळे विषय म्हणजे परवानग्या आहेत, या परवानग्या घेणं जरुरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे त्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्र त्याच्याकडे आहेत का. म्हणजे हे तर आपण सध्या जास्त आपण बिल्डर कडून जे आपण फ्लॅट घेतो त्याच्याबद्दल बोलतोय, पण जेव्हा रिसेलचे पण आपण फ्लॅट घेतो,
0: बरोबर,
1: तर त्यावेळेस जेव्हा रिसेलचे फ्लॅट घेताना आपण ज्यांच्याकडून फ्लॅट खरेदी करतोय तर त्यांच्याकडे त्या फ्लॅटचे आतापर्यंत जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तर त्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत का,
0: बरोबर,
1: हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण कधी कधी असं असतं की आपण एखाद्याशी फ्लॅटचा व्यवहार तर करतो पण त्याचे जे मूळ कागदपत्र आहेत तर ते ऑलरेडी कोणाला तरी गहाण ठेवलेले असतात,
0: बरोबर,
1: किंवा कुठल्या तरी कारणाने दुसऱ्या माणसाच्या ताब्यात असतात. आणि मग जेव्हा आपण फ्लॅट परचेस करू त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा त्याच्यावर एक बोजात आपला दिसू शकतो. आणि मग आपण तर ज्याच्याकडून फ्लॅट परचेस करतो त्याला तर पूर्ण पैसे देऊन टाकतो. आणि मग त्याच्यानंतर जर वाद झाला मग तिथे आपलं आर्थिक नुकसान होणं हे शक्य आहे. त्याच्यामुळे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर हे त्याच्याकडे आहेत का हे व्यवहार करण्यापूर्वी हे निश्चित आपण खात्री करून घेतली पाहिजे. काही लोकांचं असं असतं म्हणजे आम्ही अशी उदाहरणं बघतो की जेव्हा फ्लॅटचं ट्रान्झॅक्शन होतं तर त्यावेळेस ते म्हणतात की ओरिजिनल डॉक्युमेंट आमचे हरवले आहेत किंवा सापडत नाही, आम्ही घर शिफ्टिंग करत होतो त्याच्यामध्ये कुठेतरी ते मिसप्लेस झाले, अशा पद्धतीचे त्यांच्याकडून कारणं येतात. आणि नंतर काही दिवसांनी कळतं की त्याच्यावर त्यांनी लोन उचललंय आणि ते बँकेत दुसऱ्या कुठेतरी बँकेत जमा आहे. आणि मग जेव्हा त्या बँकेची जप्तीची नोटीस येते त्यावेळेस हा सगळा प्रकार उघड केला येतो. त्याच्यामुळे मूळ कागदपत्र हे आपण घर खरेदीपूर्वी समोरच्याकडून घेणे हा पण खूप महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर ह्या जी काही आपण घर खरेदी करतोय तो जो प्लॉट असेल ती जागा असेल ती टोटल लँड असेल त्याच्यावर काही लिटिगेशन चालू आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. अर्थात सामान्य माणसांना तज्ज्ञ वकिलांकडे जाऊन हे तपासण्याशिवाय पर्याय नसतो,
0: बरोबर.
1: पण कुठल्याही वकिलांकडे किंवा लीगल ॲडवायझरकडे तुम्ही गेलात तर त्यांच्याकडून ही खात्री करून घ्यायला आपल्या निश्चितच आवश्यक आहे की लिटिगेशन आहे का. कारण नाशिकमध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत की ज्या ठिकाणी खूप बिल्डिंग झाल्या आहेत लोक राहत आहेत अशा ठिकाणी लिटिगेशन त्या पूर्ण एरियावर चालू आहे आणि त्याच्यावर कोर्टाने स्टे सुद्धा दिलाय. त्याच्यामुळे आता त्या प्रॉपर्ट्यांचे खरेदी विक्री लोन हे ट्रान्झॅक्शन होणं आता मुश्किल झालंय. आणि जेव्हा तुम्ही फ्लॅट परचेस करता कदाचित त्याच्यावर स्टे नसेल त्याच्यामुळे तुमचे व्यवहार होऊन गेले पण त्याच्यानंतर स्टे आलाय त्याच्यामुळे आता व्यवहार नाही होत आहेत. त्याच्यामुळे मग अशा वेळेस ती डेडलॉकची सिच्युएशन होऊन जाते की आपण प्रॉपर्टी तर परचेस केली आहे पण आता आपल्याला ती विकता येत नाहीये त्याच्यावर कर्ज मिळत नाहीये, मग अशा प्रकार सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण जी प्रॉपर्टी परचेस करतोय तर त्याच्यावरती कुठलं लिटिगेशन तर नाही ना हे आपण तपासून घेणं महत्वाचं आहे.
0: सर मला याच एक फॉलो क्वेश्चन आहे की लोकांमध्ये कॉमन बिलीफ असतो की बँक लोन अप्रूव्ह झालं म्हणजे प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे, हा समज कितपत योग्य आहे, आणि परचेसरने इंडिपेंडंट ॲडव्होकेटकडे जाणं का महत्वाचं आहे,
1: हा खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण आपल्यापैकी मी तर म्हणेल 95% जे खरेदीदार आहेत तर त्यांचा जास्त कल हा त्या घराच्या सिलेक्शनवर असतो. त्याचा तो प्रोजेक्ट, ते आपल्याला ते लोकेशन सोयीचं आहे का नाही, फ्लॅटचा

0: क्लिअरच असेल आणि त्याच्यावर म्हणजे आपण परत वेगळा त्याच्यामध्ये वकील अपॉइंट करून
1: बरोबर
0: परत ते सगळं व्हेरीफाय करायची काय आवश्यकता. किंवा आपण कधी कधी बिल्डरच्या नावावर पण जातो की ठीक आहे हे अमुक अमुक रेप्युटेड आहे, तर आता म्हणजे आपण काय अजून व्हेरीफाय करणार. किंवा अशा पद्धतीचा आपण शक्यतो हा माइंडसेट नाहीये की नवीन फ्लॅट घेताना आपण स्वतः सुद्धा तो टायटल व्हेरीफाय केला पाहिजे. मग त्याकरता मी सांगेल की ही गोष्ट आता हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस वाढतो आहे. आणि एक लक्षात घ्या की आपण 50 लाख 70 लाख 1 कोटी 2 कोटीचा जर फ्लॅट घेत असू तर आपण वकिलांकडे जाऊन थोडासा तिथे आपला वेळ आणि खर्च करून आपण तो फ्लॅटचा टायटल त्यांच्याकडून इंडिपेंडेंटली तपासून घेणं आवश्यक आहे. की जेणेकरून ज्या गोष्टी बिल्डर आपल्याला सांगत नाही तर त्या बिल्डर्स आपल्याला म्हणजे काही जे त्या प्रोजेक्टबद्दल काही विषय असतील तर ते आपण डाऊट त्यांच्याकडून क्लिअर करून घेऊ शकतो. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारलाय की जर बँक लोन झालं म्हणजे ती प्रॉपर्टी क्लिअर आहे असा आपला समज असतो, तर त्याच्याबद्दल मी थोडस सांगेल की निश्चितच बँक जी असते जे कुठलंही लोन देताना हे कागदपत्र तपासून घेतात. कारण याचा मागचा उद्देश बँकेचा असा असतो की जर उद्या त्या ज्या बॉरोवरने जर कर्ज घेतलेलं आहे आणि ते जर कर्ज त्यांना फेडता नाही आलं तर ती प्रॉपर्टीची विक्री करून बँकेला आपले पैसे वसूल करता यायला पाहिजे. ह्याच्याकरता बँक टायटल हे तपासून घेत असतं.
1: बरोबर.
0: पण आता दुर्दैवाने असं झालंय की ह्या फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन झाली आणि खूप कॉम्पिटिशन झाले असल्यामुळे प्रत्येक जण म्हणजे त्याच्याकडे जर एखादा कस्टमर आलाय तर त्यांना तो सोडायचा नाही.
1: बरोबर.
0: आणि थोडंसं अग्रेसिव्ह मार्केट झालंय त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं असतं की एखादा प्रोजेक्ट अप्रूव्ह होतो तर तो अप्रूव्ह होताना बँक काही स्वतःचे कॉल घेत असतं की त्यांना जरी माहिती आहे की या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे पण तरी ते स्वतःचा एक निर्णय घेतात, स्वतःची रिस्क घेतात. की मग आणि कधी कधी असं पण असतं की एखादा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला आहे त्याच्यात थोडासा काही प्रॉब्लेम आहे तर बँक जेव्हा प्रोजेक्ट अप्रूव्ह करतं तर त्यावेळेस त्यांचे काही नॉर्म्स असतात की ते सुद्धा बॉरोअर जर चांगला असेल त्यालाच लोन देतात. ते लोन ते जो प्रोजेक्ट अप्रूव्ह करताना सुद्धा काही टर्म्स असतात की त्याचा सिबिल स्कोर इतक्याच्या पुढे असेल त्यालाच आम्ही लोन देणार, कारण ह्याच्यामध्ये हा लीगल प्रॉब्लेम आहे. किंवा जे सरकारी नोकर आहे त्यांनाच आम्ही लोन देणार, कारण त्यांच्याकडे जरी प्रॉपर्टीमध्ये काही गडबड झाली तरी दुसऱ्या सोर्सेसने त्यांना ते लोन रिकवर करता येईल. अशा अनेक अटी शर्ती ह्या बँकेच्या असतात पण त्या अटी शर्ती फक्त बँक आणि तो बिल्डर यांनाच माहिती असतात. आपल्याला फक्त एवढंच कळतं की त्याच्यात बँक लोन अप्रूव्ह आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे बँक हे जे टायटल व्हेरिफिकेशन करत असतं हे त्यांच्यासाठी करत
1: अँगलने. ते
0: बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे बँकेचं काम आहे. तर मी नेहमी सगळ्यांना सांगतो की जेव्हा तुम्ही बँकेत लोन देता तेव्हा बँक जे टायटल व्हेरीफाय करतं हे त्यांच्यासाठी करतं. म्हणजे तुम्ही हे बँकेचं काम नाही, तुमचं टायटल व्हेरीफाय करायचं. आपला पैसा आहे, आपली प्रॉपर्टी आहे, आपण हप्ते भरणार आहे, तर ते टायटल व्हेरीफाय करायचं काम आपलंच आहे. बँक एक ऍडिशनल एक त्यांच्याकडून जे ऍक्टिव्हिटी करते पण त्याच्यावर भरोसा ठेवून आपण एवढा मोठा व्यवहार करणं पण काही योग्य नाही. त्याच्यामुळे आपण सुद्धा हे टायटल व्हेरीफाय केलंच पाहिजे आणि बँकेचं लोन अप्रूव्ह झालं तर हे एक ऍडिशनल एक आपल्याला सपोर्ट आहेच की येस आपण पण व्हेरीफाय केलंय आणि बँक सुद्धा लोन देते याचा अर्थ प्रॉपर्टी क्लिअरच आहे असं आपण समज केलेला कधी पण चांगला.
1: कधी सर एम्पॅनल्ड ऍडव्होकेट प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करताना किंवा इन जनरल आपण प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करतो तेव्हा नेमकं काय काय डॉक्युमेंट्स तपासतो?
0: हा आता हा एक चांगला प्रश्न आहे की जसं मी आता मगाशी पण सांगितलं की जेव्हा एखादी बँक एखाद्या बॉरोवरला लोन देते तर त्यावेळेस त्यांचा उद्देश एकच असतो की जर हे लोन पुढे रिपे नाही झालं आणि एनपीए झालं तर त्यावेळेस ती प्रॉपर्टी विकून बँकेला त्यांचे जे काही कर्जाचे पैसे आहे ते वसूल करता यायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचा टायटल व्हेरीफाय करताना आम्ही सगळ्या त्या प्रोजेक्टचे पेपर्स तपासतो की त्यांना प्रॉपर परमिशन्स आहेत का, त्या परमिशन्स व्हॅलिड आहेत का, त्याच्यानंतर रिसेलचे फ्लॅट असेल त्याच्यामध्ये कम्प्लिशन आला आहे का, नंतर प्रोजेक्ट हा व्यवस्थित सगळा कम्प्लीट झाला आहे का. त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन सर्च घेत असतो की बऱ्याच वेळेस बिल्डर किंवा जे फ्लॅट सेलर असतात तर त्यांनी काही परस्पर व्यवहार केलेले असतात त्या प्रॉपर्टीवर.
1: बरोबर.
0: आणि ते आपल्याला ते डॉक्युमेंट रिव्हील करत नाही

0: आपल्याला ते डॉक्युमेंट दाखवत नाही. पण आम्ही जेव्हा ऑनलाईन सर्च करतो तेव्हा ऑनलाईन सर्चमध्ये आम्हाला काही कागदपत्रांचा उलगडा होतो की यांनी ऑलरेडी कुठेतरी लोन घेतलेलं आहे किंवा हा फ्लॅट ऑलरेडी कोणाला विकलाय, मग ते आमच्या लक्षात येतं. आणि मग जर असंच असेल तर मग आम्ही तो निगेटिव्ह रिपोर्ट देतो की हे ऑलरेडी ट्रान्झॅक्शन झालं आहे. आणि मग अशा पद्धतीने ते लोन तिथं होत नाही. आणि मग त्या ठिकाणी म्हणजे जो काही फ्रॉड वगैरे जर होणार असेल तर तो फ्रॉड आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर अशा पद्धतीचे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स बघतो. त्याच्यानंतर जे त्या संदर्भात जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर आम्ही बँकेला सांगतो की हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या कस्टडीमध्ये घेतले पाहिजे. तर त्याची एक यादी देत असतो. सगळ्या परमिशन सगळ्या आहेत का महापालिकेकडून, बांधकाम परवानग्या, लेआउट येणे, जागा आहे का, हे सगळे आम्ही परमिशन चेक करत असतो. त्याच्यानंतर आम्ही त्याचा टायटल फ्लो बघतो की ही प्रॉपर्टी कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर झाली आहे. आणि ती ट्रान्सफर होताना काही त्याच्यामध्ये काही लिंक मिसिंग तर नाहीये ना. म्हणजे असं होऊ शकतं की समजा एखादी प्रॉपर्टी चार लोकांच्या नावावर आहे पण पुढे ट्रान्सफर होताना तीनच लोकांनी केलेली आहे, मग जो एक जो नाहीये तर तो पुढे वाद करण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे जे सगळं जो टायटलची हिस्ट्री आहे
1: बरोबर,
0: ही सगळी हिस्ट्री आम्ही चेक करतो.
1: किती वर्षाची करतो आपण?
0: आता जनरली लोन अमाऊंट कमी असेल तर आपण 13 वर्षाचं करतो आणि जर लोन अमाऊंट जास्त असेल तर आपण 30 वर्षाचं सर्च करतो की 30 वर्षामध्ये काय काय सगळं ट्रान्झॅक्शन झालेत ते आपण तपासतो.
1: ओके सर, बँक अप्रुव्हल आणि क्लिअर मार्केटेबल टायटल यामध्ये प्रॅक्टिकली काय फरक असतो?
0: माझ्या मते आपण मगाशी चर्चा करताना मी याचा उल्लेख केलाच की बँक जी आहे तर ही बँक ही फक्त त्या लोन अप्रुव्हल करता आणि RBI ने जे काही त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत किंवा बँकेची स्वतःची एक जी पॉलिसी आहे त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स हे सगळे तयार घेत असतं. कधी कधी असंही असतं की समजा बँकेला जर एखादी गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर त्यांना लोन द्यायचंच आहे, SME वगैरे जे सेक्टर आहेत, प्रायोरिटी सेक्टर, ऍग्री सेक्टर आहे, तर त्यांना लोन द्यावंच लागतं. मग अशा वेळेस जर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये टायटल क्लिअर प्रॉपर्टी नसेल पण तरीही बँक त्यांच्या पॉवरमध्ये लोन देऊ शकते. त्याच्याकरता जो बॉरोअर आहे त्याच्याकडून काही हमीपत्र घेऊ शकते की उद्या या प्रॉपर्टीवर काही समजा बोजा आला किंवा अडचण आली तर त्याला तो जबाबदार राहील. त्याच्यानंतर अशा ठिकाणी कधी कधी बँक ऍडिशनल सिक्युरिटी पण घेते की ह्या सिक्युरिटीमध्ये प्रॉब्लेम झाला तर दुसरी एखादी सिक्युरिटी बॅकअप म्हणून पाहिजे तर अशी सुद्धा सिक्युरिटी घेते. आता गव्हर्नमेंटच्या CGTMS वगैरे ज्या स्कीम आहेत तर त्याच्या अंडर त्या लोनला गव्हर्नमेंट गॅरंटर असतं. म्हणजे कदाचित जर ती प्रॉपर्टी जरी नाही विकता आली किंवा त्या बॉरोअरने जरी नाही ते लोन रिपे केलं तर गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे त्याला. तर अशा अनेक पद्धतीचे स्कीम असतात, अनेक पद्धतीचे बँकेचे नॉर्म्स असतात, RBI ने टाइम टू टाइम दिलेल्या गाईडलाईन्स आहेत. तर हे सगळं बसून हे लोन प्रपोजल एखादं होत असतं. आता हे सगळे पॅरामीटर्स तपासून जर एखाद्या बँकेने लोन दिलं तर ती प्रॉपर्टी 100% टायटल क्लिअर आहेच असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. कारण त्या बँकेने त्यांचे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टमध्ये ती केस बसवली आहे. पण याचा अर्थ की आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर आहे हे दोन समज करून घेणं हे कदाचित विरोधाभासाचं राहील. म्हणजे माझं म्हणणं असंही नाही की बँक म्हणजे टायटल क्लिअर प्रॉपर्टीलाच लोन देतं किंवा नाही देत. पण एक असं ढोबळ मानाने याचा अर्थ असा अर्थ काढणं योग्य नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी घेतो त्यावेळेस निश्चितच केवळ बँकेवर डिपेंड न राहता आपण सुद्धा इंडिपेंडेंटली ते टायटल व्हेरीफाय करून घेणं आणि जे जे आवश्यक डॉक्युमेंट आहे ते आपल्या रेकॉर्डला ठेवणं हे खूप महत्वाचं असतं.
1: सर, आजच्या अत्यंत प्रॅक्टिकल आणि महत्वपूर्ण चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. घर खरेदी आणि बँक लोन संदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज पाहायला मिळतात. आजच्या चर्चेमुळे प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्सकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. पुढील भागामध्ये आपण प्रॉपर्टी डिस्प्युट्स, टायटल लिटिगेशन, रिडेव्हलपमेंट रिस्क आणि फ्युचर लीगल कॉम्प्लिकेशन्स याबद्दल आणखीन सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण ऐकत आहात न्यायसंवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत काला सोना या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हावस या चित्रपटामधलं. सावंत कुमार यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खंदा यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

कसम पैदा करणे वालों की या चित्रपटामधला सलमा आगा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दो दिशाए या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुकेश यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी. चित्रपट बंबई का बाबू.

मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे आनंद बक्षी यांचं अमीरी गरिबी या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 10, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण कात्यायन स्मृतीबद्दल पाहणार आहोत. ही स्मृती आजवर पाहिलेल्या स्मृतींपेक्षा मोठी आहे. यात 29 अध्याय येतात. अध्यायांना खंड नावाने संबोधले आहे, म्हणजे प्रथम अध्याय असे न म्हणता प्रथम खंड हा असे म्हटले आहे. प्रथम खंड हा आचार अध्याय म्हणून. यात यज्ञोपवित कर्माबद्दल चर्चा आहे. यात 18 श्लोक येतात. दुसरा खंड नित्य नैमित्तिक श्राद्ध कर्म वर्णनाचा येतो. यात 14 श्लोक समाविष्ट आहेत. तिसरा खंड त्रिविध क्रिया वर्णनाचा आहे. यात अक्रिया, परोक्ता क्रिया व अयथा क्रिया या 3 क्रियांबद्दल चर्चा आहे. या खंडात 14 श्लोकच आहेत. चौथा खंड श्राद्ध वर्णनाचा येतो. यात 12 श्लोक येतात. पाचवा खंड पुन्हा श्राद्ध प्रकरण वर्णनाचाच आहे. यात 11 श्लोक येतात. सहावा खंड अनेक कर्म वर्णनाचा येतो. यात 15 श्लोक येतात. सातवा खंड शमी गर्भाद्य अनेक प्रकरणाचा आहे. 14 श्लोक या प्रकरणात आहेत. आठवा खंड हा सयज्ञ स्त्रुव समिध लक्षण वर्णनाचा आहे. यात 24 श्लोक येतात. संध्याकालाद्युद्देश्य कर्म वर्णनाचा 9वा खंड असून यात 15 श्लोक येतात. 10वा अध्याय प्रातःकालीन स्नानादी क्रिया वर्णनाचा आहे. यात 14 श्लोक येतात. 11वा अध्याय संध्योपासन विधी वर्णनाचा आहे. यात 17 श्लोक येतात. 12वा अध्याय तर्पण विधीचा आहे. यात फक्त 6 श्लोक येतात. 13वा अध्याय पंचमहायज्ञ विधी वर्णनाचा आहे. यात 14 श्लोक आहेत. चतुर्दश म्हणजे 14वा खंड हा ब्रह्मयज्ञ विधी वर्णनाचा आहे. यात 15 श्लोक आहेत. 21 श्लोकांचा 15वा अध्याय म्हणजे खंड हा यज्ञविधी वर्णनाचाच आहे. 16वा अध्याय हा 23 श्लोकांचा असून श्राद्ध तिथी विशेषण विधी वर्णनाचा समावेश यात आहे. 17वा खंड पुन्हा श्राद्ध वर्णनाचा येतो. यात 25 श्लोक येतात. 18वा अध्याय विवाहाग्नी होम विधान वर्णनाचा असून यात 24 श्लोक विषयासंदर्भात दिलेले आहेत. 19वा अध्याय हा सकर्तव्यता स्त्रीधर्म वर्णनाचा आहे. 24 श्लोक समुच्चयाचा हा अध्याय आहे. 20व्या अध्यायात द्वितीयादी स्त्री कृते सती वैदिकादी वैदिकाग्नी वर्णन विषयाचा आहे. यात 19 श्लोक आहेत. 21वा अध्याय मृतदाह संस्कार वर्णनाचा असून 16 श्लोक यात विषयानुसार आलेले आहेत. 22वा खंड पुन्हा दाह संस्कार वर्णनाचा आहे व 10 श्लोक यात दिलेले आहेत. 23वा अध्याय विदेशस्थ मृत पुरुषाणां दाह संस्कार वर्णनाचा 14 श्लोकांचा आहे. 24वा अध्याय सूतके कर्मत्यागः षोडश श्राद्ध विधान वर्णनाचा 16 श्लोकांचा आहे. मग 25वा अध्याय हा नवयज्ञेन विना नवान्न भोजने प्रायश्चित्त वर्णनाचा आहे. यात 18 श्लोक वर्णित आहेत. 26वा अध्यायात नवयज्ञ कालाभिधान वर्णन येते. यात 17 श्लोक आहेत. 27व्या अध्यायात प्रायश्चित्त वर्णन येत असून 21 श्लोकांमध्ये हा अध्याय पूर्ण होतो. 28वा अध्याय म्हणजे खंड प्रायश्चित्त वर्णनुपाकर्मण हा फलनिरूपणम या नावाने वर्णित असून यात 19 श्लोक समाविष्ट केलेले आहेत. आता शेवटचा 29वा अध्याय हा देखील 19 श्लोकांचा असून यात पुन्हा श्राद्ध वर्णन आलेले आहे. आत्तापर्यंत वर्णित सर्व स्मृतींमध्ये यात विविध विषय चर्चित आहेत. माझ्या दैवी बांधवांनी काहीही कारणे न दाखवता प्रत्येक स्मृती एकदा तरी वाचावी. शंका निरसन अधिकारी वर्गाकडून होत राहील. आज एवढे पुरेसे वाटते. उद्या या स्मृतींबद्दल काही श्लोक पाहू. इत्यलम, धन्यवाद.
2: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

डिस्को डान्सर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरे यांचं संगीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पार्वती खान यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं, संगीतकार रत्नदीप आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385340454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं।
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आपल्या आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 14व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, लता दिदींसारख्या ज्या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात असतात, अशा व्यक्तींच्या खाजगी आयुष्याबद्दल लोकांना अतिशय कुतूहल असतं. खरं म्हणजे अशा व्यक्तींच्या जीवनाकडे एक महान कलाकाराचं जीवन या दृष्टीनंच पाहिलं गेलं पाहिजे आणि तेच उचित आहे. आणि अशा व्यक्तींची कामगिरी, कारकीर्द ही सुद्धा या दृष्टीनं महत्त्वाची असते, त्याकडे जास्त करून आपण लक्ष द्यायला हवं. दिदींनी आपले वडील आणि गुरु असलेले मास्टर दीनानाथ यांच्या अकाली मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. घरातील सगळ्यांच्याच मनाविरुद्ध लग्न करून काही काळ घरातून निघून गेलेल्या आशाताईंचा त्यांनी पुन्हा घरामध्ये स्वीकार केला आणि एक प्रकारे त्यांची संगीतातील जी पुढील करिअर किंवा वाटचाल होणार होती ती सुरक्षित केली. याचं क्रेडिट हे लता दिदींना निश्चितपणे जातं. त्याचप्रमाणे आपली लहान बहीण मीनाताई हिचंही त्यांनी मोठ्या थाट्या माटात इंदूरचे दत्तात्रय विनायक खडीकर यांच्यासोबत लग्न करून दिलं. आणि हे लग्न कोल्हापूरला बालजी पेंढारकर यांच्या स्टुडिओमध्ये अतिशय भव्य प्रमाणात साजरं झालं. लग्नाच्या वेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. लग्नाच्या दिवसात पंडित भीमसेन जोशी यांची मैफल आयोजित करण्यात आली होती आणि शिवाजी गणेशनपासून चित्रपटसृष्टीतले मोठमोठे नट, दिग्दर्शक, निर्माते या प्रसंगी हजर होते. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अशी थोरा मोठ्यांची मांदियाळी जमलेली होती. त्यामुळेच या प्रसंगी मंगेशकर भावंडांना आपल्या जीवनामध्ये आनंदाचे हे क्षण असेच राहावेत असं वाटलं असल्यास नवल नाही. ऐकूया दिदींच्या आवाजातलं एक गीत, जीवनात ही घडी अशीच राहू दे. हे गीत आणि संगीत यशवंत देव यांचं आहे आणि कामापुरता मामा या चित्रपटातलं हे गीत आहे. ऐकूया.

मंडळी, आपल्या भावंडांसाठी एवढं सगळं करणाऱ्या दिदींनी लग्न का केलं नाही असा प्रश्न काहींना पडतो. पूर्वी एखाद्या मासिकात दिदींनी लग्न केलं अशी ही निराधार बातमी छापून यायची. दिदींना एकदा या बाबतीत विचारलं गेलं तेव्हा त्या हसत हसत उद्गारल्या, मी गुपचूप लग्न केलं असंही वाचलंय. एक लक्षात घ्या की लग्नच करायचं असेल तर मी ते जाहीरपणे का नाही करणार. आणि दिदींचा साधा सरळ निष्कपट स्वभाव पाहता त्यांनी जे काही म्हटलं ते आपल्याला पटतं. त्या म्हणतात, या साऱ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. मी लहान होते तेव्हा माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या आणि नंतर मी माझ्या कामात इतकी व्यस्त झाले की बस वेळच मिळाला नाही, ते काही झालंच नाही. काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते, अशी आपली अवस्था होते. ऐकूया दिदींच्याच आवाजातलं हे सुंदर गीत, मागते मन एक काही. या गीताला आनंदघन म्हणून लता दिदींनी संगीत दिलेलं आहे आणि तांबडी माती या चित्रपटातलं हे सुंदर गीत.

मंडळी, 1950 ते 1960 दशकात ज्यांनी वेगळ्या गाण्यांनी आपली ओळख निर्माण केली असे एक महान संगीतकार म्हणजे ओ.पी. नय्यर. दलसुख पंचोली हे त्यावेळी आसमान या चित्रपटाची निर्मिती करत होते. पंचोली आपल्या चित्रपटात नेहमीच नवनवीन कलाकारांना संधी देत असत. दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते प्राण, मनमुराद हसवणारे ओमप्रकाश, गायिका शमशाद बेगम, संगीतकार गुलाम हैदर ही सगळी मंडळी जी पुढे नावारूपाला आली ती म्हणजे पंचोली यांनी चित्रपटसृष्टीला दिलेली रत्न आहेत. ओमकार प्रसाद नय्यर म्हणजेच ओ.पी. नय्यर हाही त्या काळातला होतकरू आणि उदयोन्मुख संगीतकार. त्यांना आपल्या आसमान चित्रपटासाठी पंचोलींनी संधी दिली. ओपींचं प्रीतम आन मिलो हे गीत त्यावेळी चित्रपट रसिकांमध्ये लोकप्रिय झालं होतं. आसमान या चित्रपटातील एका गीतासाठी लता मंगेशकरांना करारबद्ध करण्यात आलं होतं आणि त्या गीताची चाल ओ.पी. नय्यर यांनी खास लता दीदींसाठी बांधली होती. मोरी निंदिया चुराए गयो हे ते गीत. पण झालं असं की ज्या दिवशी त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं त्याच दिवशी दीदींना इतरही अनेक गाण्यांचं रेकॉर्डिंग करायचं होतं आणि त्याही तारखा आधीच ठरलेल्या होत्या. त्यामुळं ती सगळी रेकॉर्डिंग पूर्ण करता करता खूप उशीर झाला. दीदी स्टुडिओत पोहोचू शकल्या नाहीत. रात्र एवढी झाली होती की फोन करून सांगणंही त्यांना उचित वाटेना. एक गीत ऐकूया, ये रात ये चांदनी फिर कहा सुन जा दिल की दास्ता. लता दीदी आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे जाल या चित्रपटातलं आणि संगीत SD बर्मन यांचं आहे. ऐकूया.

0: तर मंडळी, लता दिदी ओपी नय्यर यांच्याकडे रेकॉर्डिंगसाठी वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. आपण नवोदित संगीतकार आहोत म्हणून आपल्याला अशी वागणूक मिळते असा समज ओपींचा या निमित्तानं झाला आणि त्यांना एक प्रकारे हा आपला अपमान वाटला. दिदींच्याही काही अडचणी असतील हे जाणून न घेताच त्यांनी दिदींबद्दल पंचोली यांच्याकडे तक्रार केली आणि ते वृत्त विकृत स्वरूपामध्ये दिदींपर्यंत पोहोचलं. झालं मग या दोन महान कलाकारांमध्ये त्यामुळे सुरुवातीलाच गैरसमज निर्माण झाले आणि जे वितुष्ट आलं ते कायमचंच. अन्यथा रसिकांना या जोडीची आवीट गोडीची अजरामर गाणी नक्कीच ऐकायला मिळाली असती, पण दुर्दैवाने नियतीला ते मान्य नसावं. मग पुढे आसमान चित्रपटातलं लता दिदींसाठीचं ते गीत त्यावेळच्या ज्येष्ठ गायिका राजकुमारी यांच्याकडून गाऊन घेतलं गेलं, पण ते गीत ऐकल्यानंतर त्या गीताची चाल दिदींना अनुरूप अशीच ओपींनी बांधली होती हे नक्कीच जाणकार सांगू शकतात. दिदींबद्दल गैरसमज झालेल्या याच ओपी नय्यर यांनी पुढे आशाताईंकडून अनेक अजरामर गीतं गाऊन घेतली. त्या गाण्यांमध्ये रसिकांना अत्यंत आवडणाऱ्या चैन से हमको कभी, आओ हुजूर तुमको सितारों में ले चलू, आप यूं ही अगर हमसे मिलते रहे, उड़े जब जब जुल्फे तेरी, यासारख्या अनेक लोकप्रिय आणि अजरामर गाण्यांचा समावेश आहे. ऐकूया यापैकीच एक गीत, आप यूं ही अगर हमसे मिलते रहे. एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटातलं हे गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आहे.
1: आप यूं ही अगर हमसे मिलते रहे, देखिए एक दिन प्यार

0: मंडळी, कधी कधी कारण किरकोळ असतं किंवा कधी कधी विनाकारण गैरसमज निर्माण होतात, आणि गंमत म्हणजे असे गैरसमज निर्माण व्हावेत अशी काही व्यक्तींची हेतुपुरस्सर इच्छा असते. तलत महमूद हा रेशमी मुलायम आवाजाचा गायक, मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या काळामध्ये आपलं वेगळं स्थान आपल्या गायकीमुळे तो राखून होता. सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटेल, जवळचा वाटेल असा त्याचा आवाज. दर्दभरी गझल आणि तशीच रोमॅन्टिक प्रेमगीतं गाण्यासाठी तलत महमूद रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय. प्रसिद्ध गायक सैगल यांचा त्याच्यावरती अतिशय प्रभाव होता, आणि म्हणूनच त्यालाही रसिक प्रति सैगल म्हणून ओळखायचे. तर 1960 दशकामध्ये तलत महमूद आणि लता दिदी यांच्यात काही द्वंद्वगीतं गायचं ठरवलेलं होतं. पण लता दिदी आणि तलत महमूद यांच्यात वितुष्ट निर्माण व्हावं असं वाटत असणाऱ्या काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी तलत महमूद यांचा गैरसमज करून दिला. तुम्ही मुस्लिम असल्यामुळेच लता दिदींनी तुमच्यासोबत गायला नकार दिला असं खोटं नाटं सांगून त्या लोकांनी तलत महमूद यांचे कान भरले. पण मंडळी, लता दिदी आणि तलत महमूद या दोन्ही व्यक्ती महान होत्या. त्यांनी लोकांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती समजून घेतली आणि एकमेकांचा गैरसमज दूर करण्यामध्ये ते यशस्वी झाले. दीदी तलत महमूद यांना म्हणाल्या, तलतजी, मी रफी साहेब, नौशाद साहेब यांच्याबरोबर काम करते. युसुफभाईंना म्हणजे दिलीप कुमार यांना तर मी भाऊच मानला आहे. अमान अली आणि अमानत अली खान साहेब यांचा मी गंडा बांधला आहे. दीदींच्या या स्पष्टीकरणानं तलत महमूद यांचा गैरसमज तात्काळ दूर झाला आणि मग या जोडीची काही अवीट गोडीची गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. इतना न मुझसे तू प्यार बढा किंवा आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए, सीने में सुलगते है अरमा यासारखी अनेक सुंदर गीतं मग या जोडीनं दिलीत. आपण ऐकूया यापैकीच एक, छाया या चित्रपटातलं गीत इतना न मुझसे तू प्यार बढा, तलत महमूद आणि लता दिदी यांच्या आवाजातलं.
1: इतना न मुझसे तू प्यार बढा कि मैं एक बादल आवारा.

मंडळी, प्रसिद्ध संगीतकार एस डी बर्मन आणि लता दीदी यांच्यातही काही लोकांनी भांडण लावण्याचा प्रयत्न केला, कारण काही लोकांना त्यातच आनंद असतो. काही नियतकालिकांमध्ये या दोघांच्याबद्दल उलटसुलट बातम्या छापून आल्या. पण जसं लता दीदी आणि तलत महमूद यांनी एकमेकांबद्दलचे गैरसमज भेटून दूर केले किंवा त्यांचे गैरसमज अशा बातम्यांमुळे झाले नाहीत, त्याचप्रमाणे एस डी बर्मन आणि लता दीदी हे दोन्हीही महान आणि परिपक्व असल्यामुळे दोघांनीही अशा नियतकालिकांमधल्या विकृत बातम्यांकडे दुर्लक्षच केलं. त्यामुळे झालं काय की या दोघांमध्ये संवादाचा दरवाजा हा नेहमीच खुला राहिला. बिमलदा यांच्या बंदिनी चित्रपटासाठी काही गाणी गाण्याची विनंती बिमलदांनी दीदींना केली होती. त्यावेळी त्या स्टुडिओत असताना राहुल म्हणजेच आर डी बर्मन पंचम हा एस डी बर्मन यांचा मुलगा दीदींना भेटायला आला. तो त्यावेळी संगीतकार म्हणून नवखा होता आणि त्यानं आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी दीदींनी गाणं गावं अशी विनंती केली. दीदींनीही मोठ्या मनानं त्याची विनंती मान्य केली. त्यानंतर एका दिवशी लता दीदींना अचानक बर्मनदांचा म्हणजे एस डी बर्मन यांचा फोन आला. ते त्यांच्या त्या बंगाली उच्चारात म्हणाले, लोता हमको कुछ जरूरी काम है, तुम हमारे घर में आएगा क्या? दीदींनाही त्यांचे संबंध सुरळीत व्हावे असं वाटत होतं. त्या बर्मनदांच्या घरी गेल्या. ते म्हणाले, लोता तुम हमारे लिए क्यों नहीं गाता? तर दीदी उत्तरल्या, ऐसी तो कोई बात नहीं है. त्यावर बर्मनदा म्हणाले, कोई बात नहीं है ना तो बाकी सब भूल जाओ, हम भी भूल गया है. अशा रीतीने दोघांमधील दुरावा संपुष्टात आला आणि मग या जोडीनं काही अप्रतिम गाण्यांची मेजवानी चित्रपट रसिकांना दिली. बंदिनी, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थेफ, आराधना, शर्मिली, तेरे मेरे सपने, अभिमान, चुपके चुपके, फैली हुई है सपनों की बाहे, चांद फिर निकला, मोरा गोरा अंग ले ले, रात का समा, गाता रहे मेरा दिल, आज फिर जीने की तमन्ना है. किती अशा आवीट गोडीच्या गाण्यांची यादी सांगू, खूप आहेत. तर मंडळी, आज या कार्यक्रमाचा समारोप अशाच एका अजरामर गीतानं करूया. चित्रपट आहे आराधना आणि हे गीत गायलं आहे लता दीदी आणि किशोर कुमार यांनी. कोरा कागज था ये मन मेरा. आणि मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. नमस्कार.

0: आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक. अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हिंदुस्तान की कसम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कैफी आझमी यांचं. गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: स्वरशिल्प प्रेझेंट वोकल अरेना सीजन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुलताना डाकू या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे कैफिया आझमी यांची आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन.

मी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सायली संकलेचा. आज आहे मातृसुरक्षा दिन. एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती एका नव्या आयुष्याला जन्म देते, पण हे करत असताना तिच्या स्वतःच्या आरोग्याची सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या दिनानिमित्त सुरक्षित मातृत्वासाठी या 5 सुवर्ण गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. गर्भधारणा समजताच डॉक्टरांकडे नोंदणी करा आणि 9 महिन्यात नियमित तपासणी व सोनोग्राफी करून घ्या. बीपी आणि साखरेची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा त्रास आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच प्रेग्नन्सीमध्ये इतर कोणता त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घ्या. धोक्याची चिन्हे जसे की रक्तस्राव होणे, पोटात दुखून येणे किंवा पायावर सूज येणे याकडे दुर्लक्ष न करता लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मातेच्या आहारात लोह, कॅल्शियम, प्रोटीन व सकस अन्नाचा समावेश करा आणि दिलेल्या गोळ्या वेळेवरती घ्या. प्रसूती नेहमी प्रशिक्षित डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्येच करा. चला तर आजच्या या दिवशी प्रत्येक मातेला सुरक्षित आणि निरोगी मातृत्व देण्याचा संकल्प करूया, कारण एक सुरक्षित माताच एक सुदृढ पिढी घडवू शकते. धन्यवाद.

0: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कागज के नाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताना संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात संजोग या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आशा भोसले यांनी गायलेलं अंधा कानून या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कश्मकश या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी,

0: एक मंदिर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.
1: बम बम बम.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे मंदाडे यांच्या आवाजात, नक्षलालपुरी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात दिल की राहे या चित्रपटामधलं.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, अल्ला रखा. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी.

ارشاد ارشاد.

आज या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार सचिन देव बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत दिलराज कौर यांच्या स्वरात आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांचं गीत ऐकूया सावन भादो या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

Do you know about the

0: हुजूर, ये है कुंदन सेट, लेडीज में लेटेस्ट फैशन।
1: नहीं नहीं भाई, ये सब मुझे
2: आपकी फरमाइश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: लिखी थी मुकद्दर में.

0: जी चुके जी
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍडमुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा

0: 8086016512 आणि 02531 247 2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

स्वरसभा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: दीवाना।
1: एक दीवाना शहर में,
0: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

Come on, Denisa.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: अभंग रसिक हो सप्रेम बंधन। भागवत संप्रदायाच्या अभिरी वाटेवरील चिरंतन जागृत वीणा म्हणजे संत तुकयांची वाणी। सत दृष्टीपुढे पांडुरंगा तूच असावास ही एकच आस घेऊन आळवणी करणारे हे शब्द, अहो शब्द कसले, शब्द ब्रह्म।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।